0: श्रोतेहो नमस्कार. आपण ट्यून केलंय रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आणि मी आरजे शुभांगी या विशेष मुलाखतीसाठी आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोतेहो, खरं म्हणजे शब्दातून विचारांचा प्रवाह आणि सुरातून भावनांचा आविष्कार, जेव्हा हे दोन्ही एकत्र येतात तेव्हा निर्माण होते एक अनोखी लय आणि एक सुंदर अशी अभिव्यक्ती. आजच्या या खास संवादात आपण भेटणार आहोत अशा व्यक्तिमत्वाला ज्यांनी लेखन, गायन, अभ्यास या अनेक क्षेत्रात आपली स्वतंत्र अशी ओळख निर्माण केली आहे. हो, आज आपल्यासोबत आहेत लेखिका, गायिका, स्तंभलेखिका आणि सिनेसंगीत अभ्यासक, अनेक उपाध्या ज्यांच्याकडे आहेत अशा आदरणीय श्री मृदुलाताई दाढे मॅम. त्यांचं व्यक्तिमत्व म्हणजेच एक सुरेल कविता, एक विचारमय लेख आणि एक संवेदनशील अभ्यासक असं आपण त्यांना म्हणू शकतो.
1: तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग.
0: श्रोतेहो, मृदुला दाढे या नावामागे आहे प्रखर अशी संवेदनशीलता आणि कलाप्रेमाची खोल जाणीव. हो, सुरांच्या दरवळात आज आपण न्हाऊन निघणारच आहोत. त्यानिमित्त आपल्या सर्व श्रोतांचं मी पुन्हा एकदा आरजे शुभांगी स्वागत करते. पुण्याच्या मातीत जन्मलेल्या, जगभर रमलेल्या शास्त्रीय संगीताची परंपरा, गझलची नजाकत, चित्रपट संगीताची प्रयोगशीलता आणि संशोधनाची खोली तसंच लेखणीची प्रगल्भता हे सगळं एकाच व्यक्तिमत्वात साठून राहिलंय, अखंड वाहत आहे, त्या म्हणजे आपल्या मृदुलाताई दाढे मॅडम. 4 दशकांची संगीत कारकीर्द, देवदास सारख्या चित्रपटात शास्त्रीय आलाप, आंतरराष्ट्रीय कार्यक्रम, उर्दू शिकून गझलची नजाकत आत्मसात केलेल्या आणि अनेक पुरस्कारांनी सन्मानित अशा मृदुला मॅम आज आपल्याशी संवाद साधणार आहेतच. मॅडम, रेडिओ मनभावनच्या स्टुडिओत आपलं हार्दिक स्वागत.
2: नमस्कार. नमस्कार.
0: आणि मॅडम, खूप छान वाटतंय आम्हाला आज तुम्ही या ठिकाणी उपस्थित झालेला आहात. तर श्रोते हो, मॅडमची नाळ जोडली गेली आहे शास्त्रीय संगीताशी, तर लेखणीला दिशा दिली आहे चिंतनशील आणि सर्जनशील विचारांनी. सिनेसंगीत अभ्यासक म्हणून त्यांनी मराठी चित्रपट संगीतावर अभ्यासपूर्ण लेखन केलेलं आहे. स्तंभलेखिका म्हणून त्यांच्या लेखांमधून संस्कृती, कला आणि स्त्री मन या सगळ्यांवर त्यांनी प्रकाश टाकलेला आहे. चला तर मग या सुरेल आणि साहित्यिक प्रवासाबद्दल आपण जाणून घेऊयाच आजच्या या खास संवादातनं. मॅडम, काय सांगाल या सगळा जो पसारा आहे एवढा मोठा त्याबद्दल काय सांगाल, नेमकी सुरुवात कशी झाली?
2: नाही, लहानपणापासून मी गाणं शिकतच होते, शास्त्रीय संगीत शिकलेली आहे आणि अतिशय उत्तम गुरु मला लाभले, पंडित गजाननबुवा जोशी, पंडित एस के अभ्यंकरबुवा असे अनेक दिग्गज गुरु मला लाभले, त्यामुळे माझ्यावरचे संस्कार अतिशय उत्तम झालेले आहेत. माझ्या घरात गाणं होतं आणि पण गाणं शिकल्यानंतर एक अशी एक स्थिती येते किंवा असा एक पडाव येतो आयुष्यात की आपण गाण्याच्या कार्यक्रमात गायला लागतो आणि मग त्यातही आपलं थोडंफार नाव व्हायला लागतं. तर ती पण एक फेज म्हणा किंवा एक तो कालखंड येऊन गेला. पण एकीकडे मी मानसशास्त्राचा अभ्यास करत होते आणि तेही मला तितकंच आवडत होतं, म्हणजे म्हणून मग मी माझं BA मानसशास्त्र विषय घेऊन केलं आणि मग मात्र मी मास्टर्सला पूर्ण संगीत हाच विषय निवडला. ते करता करता माझे एकीकडे सुगम संगीताचे कार्यक्रम सुरूच होते, पण मला ही गाणी जी एक मराठी किंवा हिंदी चित्रपटसृष्टीतली अतिशय उत्तम गाणी आपण ज्यांना म्हणतो ती गाणी गाता गाता एक डोक्यात सतत विचार चक्र चालू असायचं की हे गाणं इतकं छान कशामुळे झालंय, हे काय, ह्याच्यात विशेष काय आहे, पण त्या विचाराला मूर्त स्वरूप नव्हतं. आणि मग मध्यंतरीच्या अनेक वर्षी मी फक्त परफॉर्मर म्हणूनच वावरले, खूप कार्यक्रम केले, रेकॉर्डिंग्स केली, पूर्ण वेळ गायिका म्हणूनच. आणि मग मात्र एका पॉइंटला मला असं वाटायला लागलं की ह्याचा ना नीट अभ्यास करायला हवा, ह्याचं डॉक्युमेंटेशन व्हायला हवं आणि त्या अभ्यासाला एक दिशा असावी आणि त्याला एक मोहोर उमटावी की हा अभ्यास खरा आहे आणि बरोबर आहे, योग्य दिशेचा आहे. मग त्यात मान्यवरांचं आपण मार्गदर्शन घेऊया आणि मग अशी मी डॉक्टरेटकडे वळले आणि मग त्याचा त्या दृष्टीने मग खोल जाऊन अभ्यास केला.
0: नेमकं असं कुठलं गाणं होतं की ज्यापासून तुम्हाला असं वाटलं की मी या गाण्याबद्दल अभ्यास करायला हवा आणि तो श्रोत्यांपर्यंत पोहोचवायला हवा असं?
2: खूप गाणी आहेत, म्हणजे ह्या
0: पहिलं गाणं असं कुठलं तुम्हाला
2: असं सांगता येणं अवघड आहे. पण जयदेव साहेबांची गाणी मी जास्त ऐकत होते त्या काळात, आणि मग मदन मोहन आणि जयदेव हे माझे आवडते संगीतकार त्या काळात, म्हणजे होतेच आणि आताही आहेत. पण तो एक असं म्हणतो ना आपण, एक काही दिवस असतात की आपण एका म्युझिक डायरेक्टरच्या अगदी म्हणजे प्रत्येक गाणं त्याचं ऐकावं असं वाटतं. तर म्हणजे माझा स्वभाव असा आहे की एखादं गाणं मला आवडलं तर मग मी ते इतक्या वेळा माझं ऐकून होतं किंवा त्याच गाण्याचा विचार अखंड आठवडा आठवडा पण चालू शकतो. त्या काळात मी तसं त्या जयदेव साहेबांच्या आणि मदन मोहनांच्या गाण्यांमध्ये पूर्ण अशी बुडालेली होते. आणि मग आपकी याद आती रही रात भर, चष्मे ना मुस्कुराती रही रात भर, हे गमन चित्रपटातलं जयदेव साहेबांचं गाणं मी ऐकलं आणि मग माझा विचारचक्र सुरू झालं की हे गाणं किती वेगळं आहे, हे नेहमीच्या गाण्यांसारखं नाही, याचा अंतरा आणि मुखडा पॅटर्नही वेगळा आहे. आणि जयदेवांनी असं बऱ्याच गाण्यांमध्ये केलेलं दिसतंय की अंतरा आणि मुखडा यांचा पॅटर्न तोडलाय.
0: अच्छा,
2: म्हणजे बंडखोरी ही संगीतकाराकडे दिसतीये. मग तिथून हे विचारचक्र सुरू झालं की गाणं बांधलं कसं जातं, गाण्याची बांधणी. मग एक एक आपण म्हणतो ना, म्हणजे रिसर्च इज ऑल अबाउट गोइंग फ्रॉम जनरल म्हणजे टू पर्टिक्युलर.
0: राईट,
2: तुम्ही आधी तुमचा विचार असा भरकटलेला असतो, हळूहळू तुम्ही त्यात सगळ्या इतर गोष्टी वजा करत करत त्या एका पॉइंट पर्यंत पोहोचता. तसं खूप गाणी खूप संगीतकार करता करता मी आधी कोअर पर्यंत पोहोचले की मुळात मग कंपोजिशन म्हणजेच काय आहे.
0: बरोबर बरोबर.
2: की एखादी कविता त्याला चाल लावणं हीच प्रक्रिया किती सुंदर आहे. मग त्यात अनेक मंडळींनी हा प्रयोग केलेत आणि मग ते ओळखून ते समजून घेता घेता मग हा प्रवास सुरू झाला.
0: खरं खरं. पण मग हा सगळा अभ्यास करत असताना मला एक जाणून घ्यायला नक्कीच आवडेल, नेमकी सुरुवात शब्दांपासून, संगीतापासून की संगीतकारापासून?
2: संगीतकार हे निमित्त आहे.
0: अच्छा.
2: गाणं काही फक्त संगीतकाराचं नाही ना, गाणं हे कवीचंही तितकंच आहे.
0: बरोबर.
2: कवी, संगीतकार, गायक, गायिका, अरेंजर्स, आणि मग ते चित्रपट गीत असेल तर ते कसं त्याचं फिल्मांकन केलंय, ह्या सगळ्या घटकांचा त्यात विचार येतो. पण मग कुठेतरी ही सुरुवात झाली पाहिजे. आणि मग संगीतकार का, तर संगीतकार हा त्या शब्दां गद्य जे स्वरूपात तुमच्यापर्यंत आहे त्याचं गाणं करणारा शेवटी जादूगार संगीतकार आहे.
0: खरं.
2: अनेक कविता बंदिस्त राहिल्या असत्या पुस्तकांमध्ये. जर का पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी ती गेली तेव्हा रिमझिम किंवा गेले द्यायचे राहून तुझे नक्षत्रांचे देणे अशा कवितांना उत्तम चाली लागल्या नसत्या पंडितजींनी जशा लावल्या, तर ह्या कविता पुस्तकातच राहिल्या असत्या. म्हणजे त्या कविता म्हणून श्रेष्ठ नव्हत्या का, तर होत्या, पण त्या काही जाणकारांना माहीत होत्या जे अगदी साहित्याचे बारकाईने अभ्यासक आहेत अशा मंडळींना माहिती होत्या. पण आज सामान्य व्यक्ती गुणगुणते ये रे घना,
0: बरोबर,
2: हे यश संगीतकाराचं आहे. त्यामुळे मग मी असा विचार केला की आपण संगीतकार व्हायच जाऊया.
0: क्या बात आहे. मॅम, नुकतीच आपण काही दिवसांपूर्वी तुमची क्लिप जी आहे ती व्हायरल खूप झाली आहे. आणि खरं सांगायचं म्हणजे ज्या वेळेला मी इन्स्टा स्क्रोल करत असताना अचानक ती क्लिप माझ्या हाती लागली आणि त्या क्षणी मी ती डाउनलोड केली आणि माझ्या स्टेटसला, खोटं नाही पण लगेच माझ्या स्टेटसला मी ती लावलेली. तर ते कसं काटो से खिचके त्याबद्दल सांगा ना.
2: हो, ती खूप व्हायरल झाली आणि खरं नकळत झालं हे सगळं, कारण माझा अभ्यास गेली काही म्हणजे अनेक वर्ष चाललाय. PhD ह्याच सगळ्या विचाराची आहे किंवा ह्या सगळ्या विचारांना पायाभूत ठेवून मी त्यावर काम केलंय. त्यामुळे हा विचार नवा नाहीये माझा, खूप आधी झालेला आहे. पण त्याला आपण म्हणतो ना की एका कार्यक्रमात मी ते गाणं सादर करत होते आणि मी नेहमी असंच सांगते त्या गाण्याबद्दल, का माझा कुठलाही कार्यक्रम हा फक्त गाण्यांचा नसतोच कधी.
0: बरोबर.
2: त्याबद्दल मला जे सांगायचं आहे ते मी ह्या गोष्टी छोट्या छोट्या सांगते. त्यामुळे आता जसा तुमचा आनंद शतगुणित झाला
0: अगदी
2: तसा अनेक गाण्यांबद्दल मी बोलते आणि मग श्रोत्यांना ते नव्यानी ते म्हणतात हे गाणं भेटलं आम्हाला पुन्हा असं.
0: अगदी तीच.
2: तर काटून से खिच के अचलचा माझा जो विचार आहे तो मी मांडला आणि मग ते गाणं पुढे सादर केलं.
0: एक झलक नक्कीच आवडेल मॅडम. आणि पुन्हा एकदा त्या आलापाविषयी थोडं आमच्या श्रोत्यांसाठी.
2: खर तर आता हे न ऐकलेले असं कोणी मला नाही वाटत बाकी असतील, पण तरी पुन्हा प्रत्ययाचा आनंद. तर त्यातला विचार असा होता की आलाप आपण जेव्हा म्हणतो तेव्हा आलापाला शब्द नसतात, म्हणजे तो मुक्त आहे. शब्द हा काहीतरी अर्थ घेऊन येतो, पण आलापाला काही तसा तुम्ही द्याल तो रंग आहे. आलापाला तुम्ही द्याल तो रंग आहे. मग तो रंग कुठला द्यायचा हे संगीतकारालाही ठरवावं लागतं आणि गायक गायिकांनाही ठरवावं लागतं. संगीतकार त्याला एका स्वरांमध्ये बांधेल, पण इथं गायिकेचं कर्तृत्व असं असतं, तिचं एक कौशल्य असं असतं की त्या आलापात तो भाव आला पाहिजे जो पुढच्या गाण्याचा स्थायी भाव आहे.
3: बरोबर.
2: मग पुढचं गाणं काय सांगतंय की ती नायिका बंडखोर आहे. नायिका कारण ह्याला पुन्हा कथेची पार्श्वभूमी आहे, तुम्हाला ते माहीत पाहिजे ना की कथा काय सांगतेय की ती नायिका रूढ चाकोरी सोडून चालली आहे. कारण तिला तिच्या आयुष्यात अशी वेळ आलेली आहे की तिचा पती दाखवल्या व्यसनी आहे आणि तो तिला ते नृत्याची उपासना करायला परवानगी देत नाही आणि अतिशय वाईट अवस्थेत ती आहे. तिच्यातली कलाकार तिने मारून टाकला होता आणि आता राजू गाईडच्या मदतीने तिच्यातली कलाकार आता जागृत होते. मग ती पुन्हा त्या कलेची उपासना करते आणि तो तिला सांगतो की तू हे कर आता आणि तू तुझ्यात खूप पोटेन्शियल आहे, तुझ्यात क्षमता खूप आहे. आणि हा आता ही जी तिची स्थिती आहे, ही हा जो पडाव आहे आयुष्यातला, तो एक कलाटणी देणार आहे
3: नक्कीच.
2: ती कलाटणी ते तोडून बाहेर पडणं आणि स्वभावातला हा बदल तिच्या की हे मुळू मुळू रडणारी आत्महत्या करायला गेलेली मुलगी, ते आता मी नवीन आयुष्य सुरू करणार आहे. मग शैलेंद्रनी जे शब्द लिहिले की काटून से खींच के आचल, मी काट्यांनी भरलेलं होतं आयुष्य, तिथून आता माझं मी मुश्किलीने मैंने मेरा दामन छोडाया असं आपण म्हणतो, असं मी ते तोडून पुढे आले. आणि तोड के बंधन बांधी पायल, जिथे बेड्या होत्या तिथे आता पैंजण आले, घुंगरू आले. बघा ना ते शैलेंद्रचे शब्द किती प्रत्यय करे. आपण हे थोडं खूप वेळा ऐकतो त्यामुळे लक्षात येत नाही की तोड के बंधन बांधी पायल, आता कोणी मला थांबवू नका, कोई न रोको दिल की उडान को, दिल वो चला.
3: प्रत्येक शब्दामागे किती अर्थ दडलेला असतो
2: आणि तो दडलेला आहे आणि पुन्हा या स्टेजेस आहेत, त्याही स्टेजेस चालीत दिसल्या पाहिजेत की ते वर वर जाणारं आयुष्य आहे, कलाटणी मिळालेलं आयुष्य. मग बर्मंतांनी ते तसंच बांधलं आणि मग तिथे तो पुढे आज फिर जीने की तमन्ना आणि मरणे काय, म्हणजे शैलेंद्र हे दोन्ही एका वाक्यात का लिहितोय की ही जी जुनी सहन करणारी रोजी आहे ती मरणच पावली पाहिजे आणि जी नवीन आहे आता ती नृत्यांगना बनण्याकडे तिचा जो प्रवास आता सुरू झालाय तो तसाच चालू राहायला पाहिजे, म्हणजे तिचा पुनर्जन्म आहे. एवढं सगळं त्या तीन ओळीत आहे. आणि मग तो मी म्हटलं की तो लताबाईंच्या आवाजाची फेक पण इथे महत्वाची आहे की तोच आलाप जर त्याचा टोन बदलला, म्हणजे आता तो कसा आहे आधी इथे तुम्हाला त्याची तडफ दिसते.
3: बरोबर.
2: आता हेच सूर आहेत, ते जर मी त्याच सुरांमध्ये त्याचा टोन बदलला, त्याचा लगाव बदलला, हो तर ती नायिका काही बंडखोर किंवा लढाऊ अशी न वाटता निमूटपणे अन्याय सहन करणारी वाटेल. म्हणजे हा आता विचार लताबाईंनी केला की वहिदाची नेमकी भूमिका काय आहे, म्हणून हे इतकं महत्वाचं आहे की त्याच्यात ते तडफेनी तो आलाप सुरू झाला तरच त्याला तो रंग येतो. हो

0: हे पण वर गेलं बघा
1: सुंदर,
0: कारण आता परत
1: उडान घ्यायची,
0: उडान घ्यायची
1: बात है। हे सगळं आजपर्यंत विचार केलेलाच नसेल मला तरी वाटतं कोणी, इवन मी सुद्धा गाणी खूप ऐकते, पण हा विचार नव्हता डोकावला मनात जे तुम्ही उलगडून सांगितलं त्याबद्दल। खूप छान मॅडम, खूप छान वाटतंय।
2: तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM RJ शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग।
1: तर हा सगळा प्रवास आहे आणि म्हणूनच प्रथित यश गायिका आपण ज्यांना म्हणत असतो ते असं व्यक्तिमत्व आहे। मॅडम, गायन आणि लेखन ही दोन स्वतंत्र क्षेत्र असतात, तर या दोन्हींचा इतका सुंदररित्या आपण संतुलन राखता ते कसं, नेमकं कसं हेरता तुम्ही?
3: माझ्या लक्षात आलं की व्यक्त होणं महत्वाचं आहे। आपल्या मनात जे हे विचार येतात किंवा आपला प्रबंध तर झाला, डॉक्टरेट मिळाली, पण हे सामान्यांपर्यंत कसं पोचेल? कारण सामान्य व्यक्तीचाही त्या चित्रपट संगीतावर अधिकार आहे ना, कारण त्यांनी त्यांचं संगीत आहे, खऱ्या अर्थानं लोकसंगीत आहे भारताचं। मग मला जे हे सुचलंय ते सामान्यातल्या सामान्य व्यक्तीला कळण्यासाठी मला जे माध्यम मिळेल त्यातून मी व्यक्त व्हायला लागले। आणि मग तेव्हा मी 2014 साली लेखमाला लिहिली लोकसत्तासाठी, तिथून लिखाणाची सुरुवात झाली। हे सगळंच असं जे काही मला त्या संगीतकारांचा मी अभ्यास केला होता त्यावर मी सोप्या भाषेत लिहित गेले आणि ते प्रचंड आवडत गेलं सगळ्यांना। कारण तुम्ही जसं म्हणलात तसं ह्या गोष्टी लक्षात आल्या होत्या, पहिला हाच रिॲक्शन असते की आमच्या लक्षातच आलं नाही हे। तर ते लिहित गेले आणि मग त्यात मला माझी शैली सापडत गेली हळूहळू।
1: अच्छा, वा। एक आणखी वेगळा प्रश्न की संजय लीला भन्साली यांचा देवदास, त्यातला तो आलाप, हे स्वप्नवत सगळं कसं काय अनुभव होता मॅडम?
3: तो एक असा योगायोग होता की त्यांना सोलो असे आलाप हवे होते आणि खूप वर्ष झाली आता मला आठवत पण नाही, पण त्यांना असं हवं होतं की ऐश्वर्या रायची जिथे जिथे एंट्री होते तिथे एक प्रकारचा त्यांना आलाप हवा होता। आणि बऱ्याच प्रकारचे मग त्याने आलाप मला माझ्या आवाजात रेकॉर्ड करून घेतले आणि मग ते ओव्हरलॅप केलेत, म्हणजे त्यांना हवे तसे, म्हणजे त्याची इतकी वेगळी कॉम्बिनेशन केली आहेत की जे सिनेमामध्ये जिथे जिथे ऐश्वर्याची एंट्री आहे तिथे तो आलाप
1: आहे।
2: तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM RJ शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग।
1: तर तुमची संशोधनाची दुसरी बाजू म्हणजे हिंदी चित्रपट संगीतातील प्रयोगशील संगीतकार, अनेक संगीतकारांचा अभ्यास तुम्ही केलेला आहे, तर ते संशोधन नेमकं त्याबद्दल सांगा ना, आणि त्यात नवीन संगीतकाराचा पण अंतर्भाव आहे का?
3: तेव्हा सुवर्ण काळातलेच संगीतकार घेतले आणि मुख्य म्हणजे त्यांच्या कामावर मी भर दिला। मला विश्लेषण करायला खूप आवडलं कारण तेव्हा सुवर्ण काळातले तरी जे संगीतकार होते त्यांची प्रत्येकाची शैली होती, त्यामुळे त्या शैलीला अनुसरूनच त्यांनी गाणी दिली। आणि तुम्ही कुठलंही त्या काळातलं गाणं बघा तुम्हाला ओळखता येतं की हे सलील चौधरींचं असेल, हे नौशादचं असेल, की हे शंकर जयकिशन, कारण व्यक्तिमत्व होतं। कधी कधी कसं होतं, समजा अगदी तुम्ही एक 5 मुली घेतल्यात आणि 5ही मुलींना तुम्ही एकाच प्रकारची केशरचना दिलीत, एकाच प्रकारचा ड्रेस दिलात, तुम्ही म्हणा कितीही की त्या वेगळ्या व्यक्ती आहेत पण तरी त्यांना एक तुम्ही एका साच्यात घालता। याच्या उलट हिंदी चित्रपट संगीताचा जो सुवर्ण काळ होता त्यांच्यात कॉमन फॅक्टर हा होता, सामायिक मुद्दा हा होता की ते सगळे सिनेमांना संगीत देत आहेत, साधारण अनेक दिग्दर्शक ठरलेले होते, तरीही त्यांचा स्वतःचा रंग वेगळा होता। मग हा रंग कुठून येतो? तर भाववृत्तीतून येतो, संगीतकाराचा स्वभाव तो कसा ठरतो, किंवा त्याचा एक कौटुंबिक पार्श्वभूमी आहे, त्याची एक सामाजिक पार्श्वभूमी आहे, त्याची काही आयडियोलॉजी तर काही मानतो का, कम्युनिस्ट विचारसरणी आहे, त्यानंतर भौगोलिक, तो जिथून आला तिथलं लोकसंगीत घेऊन आला,
1: हे सगळं मॅटर,
3: हे सगळं येतं त्यात। म्हणून त्यांचा एक आपली एक मुद्रा बनली आहे की बर्मनदा म्हटलं की ही एक स्टाईल आहे, सलीलदा म्हटलं की ही स्टाईल आहे, एकाच बंगालातून दोघे आले पण दोघांचे संस्कार आणि दोघांची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे। हे फार इंटरेस्टिंग वाटत गेलं म्हणून मी एक एक संगीतकाराचा,
1: आणि नक्कीच तुमच्या लेखनात सुद्धा आणि गायनात सुद्धा भाव हा प्रकर्षाने ठळकपणे जाणवत असतो। खरंच सिने संगीत अभ्यासक म्हणून नेमका तो प्रवास आणि त्याचे पैलू नेमके तुम्ही काय पाहता, कुठल्या अंगाने त्याला बघत असता?
3: मी असं बघते की कंपोजिशन कसं झालंय.
1: बर,
3: म्हणजे सिने संगीतासाठी केलेलं गाणं आहे तर ते एकतर त्या सिच्युएशन साठी असतं. पडद्यावर काय सिच्युएशन मांडली जाणार आहे, त्या कॅरेक्टरचा स्वभाव कसा आहे. आता जसं आपण एक उदाहरण बघितलं, अशी काही आहे की आता मी उदाहरण देते की कुछ दिल ने कहा सारखं गाणं, त्या व्यक्तिरेखेचा स्वभाव त्यात दिसतो की ती अस्फुट अशी व्यक्तिरेखा आहे, ती स्वतःच्या मनातलं काही बोलूनच दाखवत नाही, त्याला अनेक कारण आहे. म्हणून ते गाणं असं

0: किती तरल.
1: हा तरल तिचा स्वभावच तसा आहे, म्हणून तो आवाज असा लावलाय, म्हणून ती चाल अशी आहे. तर अशा अनेक गोष्टींचा त्यात अभ्यास मी केला.
2: ट्यून इन एनीवेअर, रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

0: ते त्यात काय फरक आहे, त्याने कसा अर्थ बदलतो हे सगळं त्यांनी मला शिकवलं की गम असा नसतो उच्चार, अगम आहे, कुर्बानी आहे, कयामत, हे सगळं त्यांनी करून घेतलं आणि एक दृष्टी दिली मुळात की गाण्याकडे कसं बघायचं. आणि दुसरा महत्त्वाचा विचार त्यांनी मला शिकवला की तुम्ही गाणं म्हणताना त्यात कुठलाही पवित्रा नको, अभिनिवेश नको, तुम्ही त्या गाण्यात समरच नाही एकरूपच झालं पाहिजे. आणि हा त्यांनी माझ्याकडनं खूप मला विचार प्रकर्षाने बिंबवला माझ्या मनावर.
1: रहे ना रहे हम पासून अफसाना लिख रही हूं, म्हणजे लेखिका मृदुला मॅम आणि गायिका मृदुला मॅम हे नेमकं नातं कसं आहे?
0: मी म्हटलं ना, गायिका मृदुला जे ऐकते, एक गायिका म्हणून आधी लक्षात येतात हे चाल गायला अवघड आहे बरं का, ही जागा अवघड आहे. आणि माझ्यातला अभ्यासक मला खुणावत असतो की हा असा पॅटर्न केला आहे, अंतर्याची ओळ अशी वळवली आहे, हे सगळं ऐकता ऐकता लक्षात येतं, जागा कशा वळवल्यात, का आरोही अवरोही विचार आहे, हे सगळं करता करता. आणि मग एक्सप्रेस करताना ना मला माझ्या लिखाणाची पण शैली वेगळी अशी आहे की मी फक्त त्यातला तंत्र लिहित नाही तर थोडं ललित अंगाने लिहिते, म्हणजे थोडा हा भाव त्यात आणते की कारण हे सगळा शेवटी हा भावनांचा खेळ आहे. जितकी व्यक्ती संवेदनशील असेल तितके तिला त्यातले पदर जाणवत राहतात. आणि मग ते कुठेतरी मला, मी मुद्दाम काहीच केलं नाही, हे आता मी नंतर स्वतःकडे बघते तेव्हा मला कळतं की आपोआप ते ललित अंगाने जातं. आणि माननीय अरुणाताई ढेरे यांनी माझं लिखाण वाचून नेमकी हीच प्रतिक्रिया दिली की हे फक्त सांगीतिक लिखाण नाही आहे तर हे ललित लेखन आहे. ही मला खूप मोठी कॉम्प्लिमेंट वाटते की कारण, आणि आता एक हा नवा एक प्रकार उदयाला आला माझ्या निमित्ताने की थोडं काय होत होतं की अतिशय उत्तम काम केलंय पूर्वसुरींनी पण बरंचसं लिखाण नॉस्टॅल्जिक होतं. ही गाणी छान आहेत आणि खरोखर त्या गाण्यांनी आपल्यावर गारूड केलंय, पण त्या गाण्यांचं विश्लेषण स्वरांच्या शब्दांच्या दृष्टीने करणं, तसंही ते झालं असेल कारण अनेक विद्वान ऐकतात तेव्हा त्यांना कळतं की हा मध्यम लागलाय, हा राग अमुक आहे, पण सामान्य माणसाचं काय, त्यांच्या रोजच्या जगण्यातली उदाहरणं देऊन त्यांना हे समजावलं पाहिजे की हे असं असं झालंय. म्हणून माझा हेतू हा आहे की मला संगीत हस्तिदंती मनोऱ्यातून बाहेर काढायचंय आणि ते सामान्यांपर्यंत
1: एक वेगळा नवा आकार संगीताला या निमित्तानं तुमच्यामुळे लाभला. खरंच संगीत म्हटलं की भाव महत्वाचे, पण मग शब्दांचं काय, शब्दांचं सौंदर्यशास्त्र तेच खूप चांगल्या पद्धतीनं हेरतात ते कसं,
0: कारण शब्दांनीच तर काव्य बनतं. एकेका शब्दाला
1: शब्दाचा वेगळा अर्थ जर निघाला तर ते कसं सांगता येईल, उदाहरण दाखल.
0: खूप आहेत उदाहरणं की एक समोर येणारा अर्थ असतो आणि एक लपलेला अर्थ असतो, तुम्हाला तोही शोधावा लागतो.
1: अच्छा,
0: की नेमकं काय त्यातून म्हणायचं आहे. म्हणजे अशी अनेक उदाहरणं आहेत, ज्योती कलश छलके सारखं गाणं आहे की आपल्याला ते वरकरणी एका सकाळचं वर्णन वाटतं, पण त्याला तुम्ही आयुष्याशी जोडा, त्यातनं तुम्हाला अनेक असे अर्थछटा निघतात की पात पात बिरवा हरियाला धरती का मुख हुवा उजाला सच सपने कलके. आयुष्यात तुमच्या फक्त वैराण वाळवंट नसतं, हिरवाई असते आणि स्वप्न बघण्याचा हक्क प्रत्येकाला आहे. तुम्ही त्याला ह्या आत्ताच्या सकाळच्या सीनशी जोडू नका, आयुष्याशी जोडा, त्याचा लगेच परिणाम बदल.
1: क्या बात आहे. तर मॅडम, आज अनेक तरुण तरुणी युथ जे आहे संगीत क्षेत्राकडे येत आहेत, गझल मध्ये म्हणा किंवा चित्रपट संगीतात करिअर करू इच्छितात, त्यांना तुम्ही काय सांगाल?
0: त्यांना मी मनापासून हेच सांगेन की गाण्याचा अर्थ नीट समजून घ्या, गाण्याच्या आधी त्याचं काव्य काय सांगतंय ते बघा. माझ्या मुंबई विद्यापीठात मी जिथे संगीत विभागात कार्यरत आहे तिथे एक आम्ही प्लेबॅक सिंगिंग कोर्स केलेला आहे, तो डिझाईन पण मीच केला. त्यात मी हा आवर्जून विषय ठेवला आहे अभ्यासाला की हाऊ टू ॲप्रिशिएट आणि हाऊ टू नो मिनिंग ऑफ द पोएट्री. पोएट्रीला तुम्ही समजून घ्या आणि मग गा. नुसतं यू हसरतों के दाग मोहब्बत में धो लिए, खुद दिल से दिल की बात कही और रो लिए, हे म्हणणं आणि त्या ती व्यथा समजून घेणं, मग तुम्ही म्हणा, त्यात फरक लक्षात येईल. तंत्र शिका, श्वासाचं तंत्र आहे, चालीचा अभ्यास करायला लागा तेव्हा तुम्हाला ह्या कलेची जरा तरी कल्पना येईल. मग त्यासाठी श्वासाचे व्यायाम असतात.
1: बरोबर.
0: कारण गाणं ही एकच माझं म्हणणं आहे की जाता जाता

0: करण्याची गोष्ट नाही. जी सोय आता निर्माण झाली कराओके तिचा योग्य आणि जाणीवपूर्वक डोळस वापर करा.
1: बरोबर,
0: त्यात वाहत जाऊ नका.
1: पण मग आजच्या पिढीचं सिनेसंगीत जे आहे ते नेमकं पारंपरिकतेपासून दूर जात आहे का असं तुम्हाला वाटतं का?
0: नाही नाही, उलट पारंपरिकतेपासून ते दूर नाही जात, कारण बेस कुठेतरी तो पक्का असतोच. रागाचे पण आता रागाचा उपयोग करून दिलेल्या चालीही दिसतात. फक्त कधी कधी हे जरा गोंधळाचं वातावरण होतं, कारण कधी कधी एकाच गोष्टीच्या आहारी जातो. सूफी तर सूफीच, पंजाबी रंग तर पंजाबी, असं मग सगळ्या गाण्यांना एकच रंग दिल्यासारखं वाटतं. ते थोडस खोलात जाऊन जरा काम व्हायला हवंय.
1: खरंच छान असं अनमोल माहिती अशी मिळते आपल्याला सगळ्या संवादातनं. तर आज मृदुलाताई आपल्यासोबत आहेत आणि यांच्यासोबतचा हा संवाद खरंच सुरांचा, शब्दांचा, नजाकतीचा आणि एक सुरमय प्रवासच आपण ज्याला म्हणू शकतो असा होता. आणि आपल्या विचारांनी आणि अनुभवांनी सगळ्यांना एक आपल्याला प्रेरणा मिळालीच आहे. तर कलेचा हा प्रवास जो असतो हा केवळ प्रसिद्धीचा नसतोच, तर ती एक प्रेरणा असते आणि अंतर्मनाचं भावविश्व उलगडणारी एक संकल्पना सुद्धा असते असं आपण नक्कीच म्हणू शकतो मॅडमशी झालेल्या संवादातनं. मॅडम, खूप छान वाटतंय तुमच्याशी बोलताना. तुमची एक पुन्हा एक झलक आमच्या कानांना नक्कीच तृप्त करणार आहे.
0: सलील दांची एक रचना ऐकू दे.

0: अप्रतिम, वाह क्या बात है.
1: थैंक यू.
0: तर श्रोते हो, संगीत ही फक्त कला नाही आहे तर ती एक जीवनशैली आहे असं सुद्धा आपण म्हणू शकतो. आत्म्याला स्पर्श करणारी एक कला आणि एक प्रवाह आहे असं सुद्धा आपण म्हणू शकतो. तर आदरणीय मॅम, आपल्या अनुभवांनी, आपल्या साधनेनं आणि आपल्या शब्दांनी आज आमचा स्टुडिओ खरंच मंत्रमुग्ध तर झालाच, पण सुरांनी सुद्धा तो उजळून निघाला. खरंच खूप छान वाटलं आपल्याला भेटून. रेडिओ मनभावन टीमतर्फे मी आपले मनपूर्वक आभार मानते. संगीताचा दिवा जो आहे तो असाच निवांत तुमचा सदोदित पेटवत राहा आणि आम्हाला सगळ्यांना त्याची मेजवानी मिळत राहो हीच अपेक्षा करते.
1: धन्यवाद. मनभावन रेडिओनी मला आज तुम्ही इथे आमंत्रित केलं आणि संवाद साधण्याची संधी दिली. जितकी ऐकणारी सगळी मंडळी आहेत त्यांच्यापर्यंत हा विषय मला पोहोचवता आला. सर्वांना माझ्या शुभेच्छा. अतिशय उत्तम तऱ्हेने आपल्या कलेची जोपासना सगळ्यांनी करावी हीच प्रार्थना करते आणि तुमचे आभार मानते.
0: धन्यवाद.

0: 107 पॉइंट 4 FM वर तुम्ही ऐकत आहात विद्यावाणी सामुदायिक रेडिओचे कार्यक्रम श्रोतो. प्रसारणात यानंतर आपण ऐकणार आहोत कार्यक्रम युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद. हा कार्यक्रम स्वराज संस्थान संचालनालय भोपाळ यांच्या सहकार्याने आम्ही प्रसारित करीत आहोत. ऐकूयात कार्यक्रम युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद.
1: स्वराज संस्थान संचालनालय मध्य प्रदेश शासन संस्कृति विभाग प्रस्तुत करते हैं स्वामी विवेकानंद के आदर्शों और विचारों पर केंद्रित कार्यक्रम युग प्रवर्तक विवेक.

0: अभी आप सुन रहे थे स्वामी विवेकानंद के विचारों और आदर्शों पर केंद्रित कार्यक्रम युग प्रवर्तक विवेकानंद। आलेख डॉक्टर पापिया दास गुप्ता, निर्देशन चैतन्य भट्ट, परिकल्पना श्रीराम तिवारी, समन्वय संजय यादव, मध्य प्रदेश शासन संस्कृति विभाग स्वरा संस्थान संचालनालय की प्रस्तुति।
1: श्रोतेहोत्तच आपण युग प्रवर्तक स्वामी विवेकानंद ऐकलात। हा कार्यक्रम स्वराज संस्थान संचालनालय यांच्या सहकार्याने विद्यावाणी सामुदायिक रेडिओवरून प्रसारित करण्यात आला। ऐकत रहा विद्यावाणी 107.4 FM।
2: वयाची अट नाही, शिक्षणाचं बंधन नाही, आवाजाची चाचणी नाही आणि अनुभवाची गरज देखील नाही। विद्यावाणी रेडिओचं एकच तंत्र, सर्वांना संधी हाच मंत्र।

0: श्रोते हो नमस्कार, मी प्राध्यापक योगेश सोमण. आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: नमस्कार नमस्कार नमस्कार आणि आपल्या सगळ्या श्रोत्यांचं मनापासून स्वागत. मी ऐकत आहात तुमचा आवडता FM रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आणि आजचा हा एपिसोड आहे एकदम खास, कारण आज आहे प्रेम विश्वास आणि नात्यांचा सुंदर उत्सव. मी आहे आरजे दीपलक्ष्मी.
2: नमस्कार श्रोत्यांनो, मी आहे तुमचा सर्वांचा लाडका आरजे ओम. काय मग मंडळी, सगळे तयार आहात ना? घरात राख्यांची तयारी सुरूच असेल. मिठाई आली की नाही अजून? भावाचं गिफ्ट ठरलं की ते अजून बाकी आहे?
3: हाय एव्हरीवन, मी आहे पूर्वा. आजचा कार्यक्रम फक्त रक्षाबंधनावर नाही, तर आपल्या भारतीय संस्कृतीवर, आपल्या परंपरांवर आणि त्या सुंदर नात्यांवर आहे जी आयुष्यभर आपल्याला आधार देतात.
4: आणि मी आहे आरजे जान्हवी. भारतात अनेक देश फिरल्यासारखा अनुभव एका देशातच मिळतो. प्रत्येक राज्याची भाषा वेगळी, खाद्य संस्कृती वेगळी, पोशाख वेगळा, पण एक गोष्ट मात्र सगळीकडे सारखी आहे, सण म्हणजे एकत्र येण्याचं निमित्त.
5: नमस्कार, मी आहे तुमचा आवडता आरजे म्हणजे ऋषी. चला तर मग, चहा असेल, कॉफी असेल, ऑफिस मधला छोटासा ब्रेक असेल किंवा तुम्ही प्रवासात असाल, पुढचे काही मिनिटे आमच्या सोबत नक्की राहा, कारण आज आपण फक्त सणांबद्दल बोलणार नाही आहोत, तर त्या सणांमागच्या भावनांबद्दल बोलणार आहोत.
1: मित्रांनो, एक गोष्ट कधी लक्षात आली आहे का? भारतात वर्षाचे 12 महिने असले तरी सण मात्र मोजून संपत नाही.
2: अगदी खरं दीपलक्ष्मी, भारतात प्रत्येक महिन्यात काही ना काही सण असतोच. तो म्हणजे जानेवारीत मकर संक्रांत, मार्च मध्ये होळी, एप्रिल मध्ये गुढीपाडवा, ऑगस्ट मध्ये रक्षाबंधन, तसेच सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये गणेशोत्सव आणि नवरात्र, नोव्हेंबर मध्ये दिवाळी, आणि प्रत्येक सणाचं एक स्वतःच वेगळं सौंदर्य असतं.
3: हो ना. आणि मला सर्वात आवडणारी गोष्ट म्हणजे भारतीय सण फक्त धार्मिक नसतात, ते सामाजिक सुद्धा असतात आणि सगळ्यांना एकत्र आणणारे असतात.
4: पूर्वीच्या काळी मोबाईल नव्हते, व्हिडिओ कॉल नव्हते, सोशल मीडियाही नव्हता, पण सणांच्या निमित्ताने संपूर्ण कुटुंब एकत्र यायचं. आजही तीच परंपरा जपतोय ना ऋषी आपण?
5: नक्कीच जाणवी, पण माझ्यासाठी सण हा वेगळाच आहे. सण म्हणजे आईच्या हातचे लाडू, पुरणपोळी, श्रीखंड, मोदक आणि दुसऱ्या दिवशी डाएट यार.
1: खरं तर प्रत्येक भारतीय सण आपल्याला काहीतरी शिकवून जातो. दिवाळी शिकवते अंधारावर प्रकाशाचा विजय, होळी शिकवते वाईट विचार जाळून टाका, गणेशोत्सव शिकवतो एकता आणि समाज भावना.
2: बरोबर दीपलक्ष्मी, आणि रक्षाबंधन आपल्याला शिकवतं विश्वास, जबाबदारी, प्रेम आणि आयुष्यभर एकमेकांच्या पाठीशी उभं राहण्याची भावना.
3: आपण अनेकदा म्हणतो राखी बांधायची, पण त्या छोट्याशा धाग्यामागे किती मोठा अर्थ आहे हे आपण कधी विचार करतो का?
4: रक्षाबंधन 2 शब्दांपासून बनलं आहे. रक्षा म्हणजे संरक्षण आणि बंधन म्हणजे प्रेमाचं, विश्वासाचं आणि जबाबदारीचं नातं.
5: म्हणजे हा फक्त बहिणीने भावाच्या हातावर राखी बांधायचा दिवस नाही, तर मी तुझ्या पाठीमागे नेहमीच उभा आहे, मी तुझ्या सोबत आहे, हे एकमेकांना सांगण्याचा दिवस, हे एकमेकांना जाणून देण्याचा दिवस.
1: अगदी बरोबर. तसेच आपल्या शास्त्रांमध्येही रक्षासूत्राला खूप महत्व दिलं आहे. यज्ञ, पूजा किंवा शुभ कार्य सुरू करताना हाताला रक्षासूत्र बांधलं जातं, कारण ते शुभत्व, संरक्षण आणि सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक मानलं जातं.
2: बरोबर दीपलक्ष्मी, म्हणूनच राखी ही फक्त धागा नाही तर आपल्या विश्वासाची गाठ आहे.
3: रक्षाबंधनाशी संबंधित एक सुंदर कथा आपल्या पुराणांमध्ये सांगितली आहे. एकदा भगवान श्रीकृष्णांच्या बोटाला जखम झाली, रक्त वाहू लागलं आणि ते पाहून द्रौपदीने क्षणाचाही विचार न करता आपल्या साडीचा एक तुकडा फाडून त्यांच्या बोटाला बांधला.
4: त्या छोट्याशा प्रेमाच्या कृतीचं ऋण श्रीकृष्णांनी आयुष्यभर जपलं आणि महाभारतातील वस्त्रहरणाच्या प्रसंगी द्रौपदीच्या सन्मानाचं रक्षण केलं.
5: हो ना जान्हवी, ही कथा आपल्याला सांगते रक्षण हे फक्त शक्तीने होत नाही तर प्रेम, विश्वास आणि निस्वार्थ भावनेने सुद्धा होतं.
2: तुम्हाला सर्वांना माहित आहे का, आजचा दिवस आणखी एक सुंदर परंपरेशी जोडलेला आहे, ती म्हणजे नारळी पौर्णिमा.
3: विशेषतः कोकणपट्टीवर कोळी समाजासाठी हा दिवस खूप महत्वाचा असतो. पावसाळ्यानंतर समुद्रात पुन्हा मासेमारी सुरू करण्यापूर्वी समुद्र देवतेची पूजा केली जाते.
4: श्रीफळ म्हणजे नारळ अर्पण करून समुद्र शांत राहो, प्रवास सुरक्षित हो आणि भरपूर समृद्धी लाभो अशी प्रार्थना केली जाते.
5: म्हणूनच या दिवसाला नारळी पौर्णिमा म्हणतात. ही निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा आहे.
1: किती सुंदर योगायोग आहे ना. याच दिवशी एकीकडे राखीचं प्रेम आणि दुसरीकडे समुद्राबद्दलची कृतज्ञता, दोन्ही सण आपल्याला एकच गोष्ट शिकवतात, ज्यांनी आपल्याला आधार दिला त्यांचे आभार माना, नात्यांचा सन्मान करा आणि निसर्गाचाही आदर करा.
2: आजचा कार्यक्रम तर सुरुवातीलाच खूप सुंदर झाला, पण आता पुढे येणार आहे आपल्या कार्यक्रमाचा सर्वात धमाल भाग, लहानपणीच्या राखीच्या आठवणी, गिफ्टचं निगोशिएशन, भावंडांची भांडणं आणि भरपूर हशा.
3: त्यासाठी कुठेही जाऊ नका,
4: कारण आता सुरू होणार आहे आपल्या रक्षाबंधन स्पेशल सगळ्यात मजेदार भाग.
1: आतापर्यंत आपण जाणून घेतलं रक्षाबंधनाचं सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्व आणि नारळी पौर्णिमेची सुंदर परंपरा, पण आता वेळ आहे थोडी धमाल करण्याची.
2: हो तर श्रोत्यांनो, आता तुमची खरी परीक्षा. इथे असा कोण आहे ज्याने लहानपणी बहिणीला यंदा भारी गिफ्ट देतो असं सांगितलं आणि शेवटी चॉकलेट देऊन निभावून नेलं?
5: अरे ओम, मी तर त्याहूनही पुढे होतो. आधी बाबांकडून पैसे घ्यायचो, ते बहिणीला गिफ्ट म्हणून द्यायचो आणि स्वतःला वाटायचं, अरे वा काय भारी प्लॅन आहे हो.
3: आणि बहिणींना काही कळत नाही असं वाटायचं का? आम्हाला सगळं कळायचं बरं.
4: हो ना, आम्ही आधीच कपाट तपासून ठेवायचो, गिफ्ट कुठे लपवलंय ते शोधण्यात आम्ही एक्सपर्ट होतो.
1: पण खरंच एक प्रश्न आहे, रक्षाबंधन म्हणजे गिफ्टचा सण आहे का?
2: माझ्या मते नाही दीपलक्ष्मी. गिफ्ट आनंद देतं, पण भावना कायम आठवणीत राहतात.
3: अगदी बरोबर. लहानपणी एखादं छोटसं पेन, एक पुस्तक किंवा 10 रुपयांची नोट आज 1,00,000 रुपयांपेक्षा जास्त मौल्यवान वाटते.
5: हो ना पूर्वा, कारण त्या गिफ्ट मध्ये किंमत नव्हती तर आठवणी होत्या.
4: तुम्हा सगळ्यांना मी माझी एक मजेदार आठवण सांगते. एकदा राखी बांधल्यानंतर माझ्या भावाने मला गिफ्टच दिलं नाही, मग मी त्याच्या शाळेतल्या डब्यातील सगळी चॉकलेट संपवली.
2: आणि मग
4: संध्याकाळी तो मला म्हणाला, ही घे तुझी चॉकलेट्स, आता माझी मला परत दे.
5: अरे आमच्याकडे तर वेगळंच होतं. राखी बांधून झाली की फोटो काढायचा, पण मी तर आधीच मिठावर तुटून पडायचो ना. प्रत्येक फोटो मध्ये माझ्या तोंडात लाडू असलाच पाहिजे.
1: चला श्रोत्यांनो, आता आम्हालाही तुमच्याकडून ऐकायचं आहे. जर आता तुमचे भावंड तुमच्या समोर असते तर त्याला किंवा तिला पहिलं वाक्य काय म्हणाला असता?
2: माझ्या मते थँक यू,
3: सॉरी,
4: माझं गिफ्ट कुठे आहे,
5: किंवा चल आधी सारखं पुन्हा भांडण करूया.
2: चला तर आता एक आपण झटपट गेम खेळणार आहोत. मी नाव घेईल आणि प्रत्येकाने आपल्या भावंडांचं वर्णन फक्त 3 शब्दात करायचं आहे. तयार?
3: येस.
2: पूर्वा?
3: काळजीवाहू, हट्टी आणि माझा कायमचा मित्र.
2: जान्हवी?
4: खूप चिडवणारा, खूप खोडकर, पण माझा सुपर हिरो.
2: ऋषी तू काय सांगशील?
5: घरातली बॉस, सतत बोलणारी आणि माझी सर्वात मोठी सपोर्ट सिस्टीम.
2: दीपलक्ष्मी?
1: माझ्यासाठी विश्वास, आधार आणि आयुष्यभराची साथ.
3: आपल्या संस्कृतीत एक सुंदर गोष्ट आहे, फक्त रक्षाबंधनालाच नाही, अनेक धार्मिक विधींमध्ये रक्षासूत्र बांधलं जातं.
4: हो अगदी बरोबर. मंदिरात पूजा झाल्यावर, यज्ञामध्ये, उपनयन संस्कारात गुरु शिष्याला, आई मुलाला, पुजारी भक्ताला रक्षासूत्र बांधतात.
5: नक्की जान्हवी, तर याचा अर्थ काय? ईश्वर तुझं रक्षण करो ही मंगल कामना.
1: आजचा दिवस फक्त रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा नाही, आज श्रावण पौर्णिमा देखील आहे. श्रावण महिना भगवान शिवांना प्रिय मानला जातो. या महिन्यात भक्त उपवास करतात, रुद्राभिषेक करतात, मंदिरात जातात आणि पौर्णिमेच्या दिवशी चंद्राचं विशेष महत्वही मानलं जातं.
2: म्हणून आजचा दिवस म्हणजे भक्ती निसर्ग आणि नाती या तिन्हींचा सुंदर संगम आहे बरं का.
3: मला एक गोष्ट खूप आवडते, आपले पूर्वज प्रत्येक सणातून निसर्गाशी जोडून ठेवायचे.
4: अगदी. वटपौर्णिमा, नागपंचमी, नारळी पौर्णिमा, तुळशी विवाह, प्रत्येक सणांमध्ये निसर्गाबद्दल आदर आहे.
5: हो ना जान्हवी, आज आपण पर्यावरण वाचवण्याबद्दल बोलतो, पण आपल्या संस्कृतीने हे आपल्याला 1,000 वर्षापूर्वी शिकवलेलं आहे, हे माहिती आहे सर्वांना.
1: हो, पण आज एक विनंती करू का? फक्त सोशल मीडियावर हॅप्पी रक्षाबंधन स्टेटस टाकू नका, थोडा वेळ काढा, भावंडांसोबत बसा, जुने फोटो अल्बम बघा, लहानपणीच्या आठवणींवर हसा, कारण मोठं झाल्यावर वेळ मिळतो पण ते बालपण परत मिळत नाही.
2: तर श्रोते हो, आपल्या मधले काही श्रोते असे असतील ज्यांचे भाऊ त्यांच्यापासून दूर राहत असतील, दुसऱ्या शहरात राहत असतील किंवा परदेशात,
3: त्यांच्यासाठी एकच संदेश, अंतर वाढलं म्हणून नातं कमी होत नाही. एक फोन, एक व्हिडिओ कॉल, एक मनापासूनचा संदेश, इतकंच पुरेसं असतं.
4: आणि जर काही कारणामुळे बोलणं बंद असेल तर आजचा दिवस त्याच्याच साठी आहे. पहिलं पाऊल तुम्ही उचला, कधी कधी कसा आहेस हे दोन शब्द वर्षानुवर्षाची दरी मिटवतात.
5: वा यार जान्हवी, आजच्या या गप्पा खरंच मनाला भिडल्या. पण अजून कार्यक्रम संपलेला नाही बरं का. आणखी आपण बोलणार आहोत आजच्या काळातील बदललेलं रक्षाबंधन, काही सुंदर संदेश आणि आपल्या श्रोत्यांसाठी मनापासून शुभेच्छा.
1: आजच्या या सुंदर प्रवासात आपण हसलो, जुन्या आठवणी जागवल्या, आपल्या संस्कृती बद्दल जाणून घेतलं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे नात्यांची खरी ताकद अनुभवली.
2: तुम्हा सर्वांना माहित आहे का, आजचा काळ खूप वेगाने बदलतोय. लोक वेगवेगळ्या शहरात राहत आहेत, परदेशात शिक्षण घेत आहेत, नोकरीसाठी घरापासून दूर जात आहेत. पण एक गोष्ट आपल्यामध्ये कधीही बदलणार नाही, ती म्हणजे आपल्या माणसांविषयीचं प्रेम.
3: पूर्वी राखी पोस्टाने जायची, आता कुरिअरने जाते. पूर्वी पत्र लिहिलं जायचं, आज व्हिडिओ कॉल केला जातो. पण त्या राखीत गुंफलेलं प्रेम आजही तितकंच जिवंत आहे.
4: मला एक गोष्ट खूप आवडते, आज रक्षाबंधनाचा अर्थ खूप व्यापक झाला आहे. हा सण फक्त भावाने बहिणीचं रक्षण करण्याचा नाही, तर एकमेकांचा सन्मान करण्याचा आहे.
5: अगदीच जान्हवी, आज भाऊ बहिणीला संरक्षणाचं वचन देतो आणि बहीणही भावाच्या प्रत्येक संघर्षात त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहते. हे नातं समानतेचं आहे, आदराचं आहे आणि त्याहूनही अधिक विश्वासाचं आहे.
1: भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य काय आहे माहित आहे का? इथे प्रत्येक सण, प्रत्येक परंपरा, प्रत्येक विधी आपल्याला माणुसकी शिकवतो. रक्षाबंधन आपल्याला सांगतं नाती जपा, माणसं जोडा आणि प्रेमाची वीण अधिक घट्ट करा.
2: तर श्रोत्यांनो, तुम्हालाही सांगतो आणि माझ्या सर्व सवंगडींनाही सांगतो, आज आपण नारळी पौर्णिमेबद्दल जाणून घेतलं. समुद्रावर उपजीविका करणाऱ्या आपल्या मच्छीमार बांधवांसाठी हा दिवस अत्यंत महत्वाचा असतो. ते समुद्राला नारळ अर्पण करून सुरक्षित प्रवास, भरपूर मासेमारी आणि सुख समृद्धीची प्रार्थना करतात.
3: ही परंपरा आपल्याला एक सुंदर संदेश देते, ज्यामुळे आपलं जीवन चालतं त्याच्या प्रती कृतज्ञ राहा, निसर्गाचा आदर करा, पाणी वाचवा, समुद्र स्वच्छ ठेवा आणि पर्यावरण जपा.
4: रक्षाबंधनाच्या दिवशी अनेक ठिकाणी रक्षासूत्र बांधताना हा मंत्र म्हटला जातो.
3: येन बद्धो बली राजा दानवेंद्रो महाबलह, तेन त्वा प्रतिबंधामी रक्षे माचल माचल.
4: याचाच अर्थ, ज्या रक्षासूत्राने महाबली राजा बळी यांचे रक्षण झाले, त्याच रक्षासूत्राने मी तुला बांधते. हे रक्षासूत्र, तू सदैव स्थिर राहा आणि रक्षण कर.
5: खरंच जाणवे, किती सुंदर भावना आहे ना. एक साधा धागा, पण त्यामध्ये आशीर्वाद, प्रेम आणि विश्वास याने विणलेलं.
1: मित्रांनो, आज घरी गेल्यावर एक काम नक्की करा, तुमच्या भावंडाला, आई वडिलांना, आजी आजोबांना एकदा मनापासून सांगा, तुम्ही आहात म्हणून माझं आयुष्य सुंदर आहे. कदाचित हे शब्द त्यांनी कधी ऐकले नसतील.
3: महागड्या गिफ्ट पेक्षा एक मिठी जास्त मौल्यवान असते.
4: मोठ्या पार्टीपेक्षा कुटुंबासोबतचा एक तास जास्त सुंदर असतो.
5: नक्कीच जान्हवी, आणि सोशल मीडियावरील 100 पोस्ट पेक्षा मनापासून केलेला एक फोन जास्त आनंद देऊन जातो.
2: बरोबर ऋषी, तुम्हाला एक मी माझा विचार सांगतो. आज आपण रक्षाबंधन साजरं करतोय, उद्या पुन्हा आपल्या कामात व्यस्त होऊ. पण या राखीचा अर्थ फक्त एका दिवसापुरता ठेवू नका बरं का. वर्षभर एकमेकांची काळजी घ्या, वेळ द्या आणि आपल्या नात्यांना जपा.
1: चला तर मग आता प्रत्येकाने आपल्या श्रोत्यांसाठी एक शुभेच्छा देऊया.
3: तुमच्या आयुष्यात प्रेम, आनंद आणि समाधान नेहमी फुलत राहो.
4: तुमच्या प्रत्येक नात्यात विश्वास आणि आपुलकी कायम वाढत राहो.
5: तुमच्या घरात हास्य, आरोग्य आणि सुखाच्या वातावरणाचा सदैव नांद.
2: माझ्या सर्व लाडक्या श्रोत्यांना माझ्याकडून काही खास शुभेच्छा. तुमच्या प्रत्येक स्वप्नाला यश लाभो आणि तुमच्या कुटुंबात नेहमी एकोपा राहो.
1: आणि प्रत्येक बहिणीच्या चेहऱ्यावरचं हसू, प्रत्येक भावाच्या डोळ्यातला अभिमान आणि प्रत्येक घरातलं प्रेम असं कायम फुलत राहो. मित्रांनो, आजच्या या रक्षाबंधन स्पेशल कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. राखीचा हा पवित्र धागा तुमच्या आयुष्यात प्रेम,
6: विश्वास, सौख्य, समृद्धी आणि नात्यांची ऊब घेऊन येऊ. नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, रक्षाबंधनाच्या मनपूर्वक शुभेच्छा.
1: मी आहे आरजे दीपलक्ष्मी.
2: मी आहे आरजे ओम.
3: मी आहे आरजे पूर्वा.
4: मी आहे तुमची लाडकी आरजे जान्हवी.
5: आणि मी आहे तुमचा आवडता आरजे म्हणजेच ऋषी.
6: हसत रहा, आनंदी रहा, आपल्या माणसांवर प्रेम करा आणि अशीच आमच्या सोबत जोडलेले रहा.

नमस्कार श्रोते, आजीबाईचा बटवा या कार्यक्रमात आज आपण जाणून घेऊया रांजणवाडी या आजाराविषयी. पापणीतील रक्त दूषित होऊन पापणीमध्ये किंवा पापणीच्या कोपऱ्यांमध्ये साधारणत मुगाच्या आकाराची लालसर रंगाची केव्हा तरी खाज आणि आग होणारी जी पुटकुळी उठते तिला आपण रांजणवाडी किंवा आयुर्वेदानुसार अंजननामिका असंही म्हणतो. श्रोतेहो, याचे उपाय कोणते आहेत ते आपण जाणून घेऊया. या आजारामध्ये कधी कधी ताप आल्यासारखे होते आणि डोळ्याला खूप दाह होतो. या आजारात आपण उपाय कोणते केले पाहिजे ते आता जाणून घेऊया. रांजणवाडीचे उपाय दोन प्रकारे आहेत श्रोतेहो. रांजणवाडी अपक्व असताना म्हणजेच पू न झालेली, यावर उपाय कोणते आहेत ते आता सुरुवातीला आपण जाणून घेऊया. श्रोतेहो, एखादे फडके गरम करून त्या फडक्याने रांजणवाडीला शेक द्यावा. बरेच वेळा या उपायाने ती सुरुवातीलाच बसते. त्यानंतर लसूण जाळून तिची मिश्री त्या रांजणवेडीला लावावी. मिरे उगळून त्याचा लेप रांजणवेडीवर लावल्यास रांजणवेडी कमी होते. त्यानंतर रांजणवाडी परिपक्व झाल्यानंतर म्हणजेच त्यामध्ये पू झाल्याच्या नंतर आपण कोणते उपाय करायला पाहिजे आता ते आपण जाणून घेऊया. बरेच वेळा पू झाल्यावर ती आपोआपच फुटते आणि न फुटल्यास सुई थोडीशी गरम करून त्या ठिकाणी लावावी आणि नंतर हलक्या हाताने दाबून संपूर्ण पू काढून टाकावा. लघुमालिनी वसंत रस हा जो आहे याच्या दोन दोन गोळ्या सकाळ, दुपार आणि रात्री घ्याव्यात. त्यानंतर आरोग्यवर्धिनी रस जो आहे त्याच्या दोन दोन गोळ्या सकाळी, दुपारी किंवा रात्री घेतल्यास या आजारात आपल्याला बराच फरक जाणून येतो. श्रोतेहो, हे शक्य नसल्यास कांचनार गुगुळ जे आहे त्याच्या तीन तीन गोळ्या सकाळ, दुपार, संध्याकाळ किंवा रात्री घेतल्यास आपल्याला या आजारामध्ये बराच फरक जाणून घेऊया. तेव्हा पुन्हा भेट आपली आजीबाईचा बटवा या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत नमस्कार.

रामकृष्ण हरी। अक्षर सोबत आली की निर्माण होतात शब्द, आणि शब्द एकत्र येणं म्हणजे वाक्य, आणि वाक्याचा संग्रह म्हणजे पुस्तक किंवा संभाषण। पण शब्द व वाक्य कशी बोलावी, केव्हा बोलावी, कोणत्या स्वरात बोलावी ह्याचं जर ज्ञान नसेल तर त्याचे अर्थ बदलायला वेळ लागत नसतो। म्हणतात की शब्दांना दात नसतात, पण मनाला जखम करून जाण्याची त्यात शक्ती असते। भिंत उभी न करता माणसं तोडून टाकण्याचे पूर्ण सामर्थ्य शब्दात असतं। पण हेच शब्द जेव्हा आपुलकीच्या आणि स्नेहाच्या माध्यमातून येतात तेव्हा अशक्यप्राय वाटणाऱ्या गोष्टी देखील सहज जाणवत असतात। शब्दांची शक्ती जो ओळखतो तो त्याचा योग्य वापर करून जग जिंकू शकतो। पण हीच शब्द जर का उग्रता, द्वेष, राग, हेवा आणि प्रतिशोधाच्या भावनेतून येत असतील तर ते नक्कीच सर्वत्र विष लावण्याचे काम करतील। म्हणून शब्द सांभाळा। रामकृष्ण हरी।

श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आरजे शुभांगी सोबत। श्रोते हो, आजच्या शुभदिन आयोरेमध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज 28 ऑगस्ट हा दिवस जागतिक इतिहास आणि मानवी स्वप्नांच्या दृष्टीने अत्यंत सुवर्णमयी मानला जातो। आय हॅव अ ड्रीम, ऐतिहासिक भाषण। 28 ऑगस्ट 1963 रोजी वॉशिंग्टन डीसी इथं महान मानवाधिकार नेते मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर यांनी आपलं प्रसिद्ध आय हॅव अ ड्रीम हे ऐतिहासिक भाषण दिलं होतं। समाजात वंशभेद मिटवून सर्वांना समानतेने आणि प्रेमाने जगता यावं या स्वप्नाने संपूर्ण जगातील कोट्यवधी लोकांना प्रेरित केलं। वीकेंडची नांदी। शुक्रवारी म्हणजे आठवड्याभरातला थकवा घालून शनिवार रविवारच्या निवांत क्षणांचं स्वागत करण्याची सुंदर वेळ। आज संगीत आणि साहित्य जगतातील दोन महामेरूंची जयंती आहे। भारतीय शास्त्रीय संगीतात सितारीवर गायकी अंग म्हणजेच सितारीतून मानवी आवाजासारखे सूर काढण्याची कला निर्माण करणारे सितार वादनातील गंधर्व उस्ताद विलायत खां यांची आज 98वी जयंती। त्यांनी आपल्या अथांग रियाजानं आणि बोटांच्या जादूने जगातील कानाकोपऱ्यात भारतीय संगीताचा ध्वज फडकवला आणि उर्दू साहित्यातील आणि गझल विश्वातील थोर कवी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते रघुपती सहाय उर्फ फिराक गोरखपुरी यांची आज जयंती। आपल्या संवेदनशील शायरीने त्यांनी उर्दू हिंदी साहित्याला नवी समृद्धी दिली। आणि आजचा मनभावन सुविचार, जर तुम्हाला उडता येत नसेल तर पळा, पळता येत नसेल तर चाला, चालताही येत नसेल तर रांगा, पण तुम्ही काहीतरी करा। ध्येयाच्या दिशेने सतत पुढे जात राहा। मोठी स्वप्न पाहणाऱ्यांच्या पाऊलखुणाच इतिहास घडवत असतात। आणि आजची बोधकथा। उस्ताद विलायत खां साहेब जेव्हा लहान होते तेव्हा त्यांचे वडील उस्ताद इनायत खां साहेबांचं अकाली निधन झालं। अवघ्या 8-9 वर्षांच्या विलायत खां साहेबांवर घराची आणि संगीताची संपूर्ण जबाबदारी आली। त्यांनी ठरवलं की वडिलांचं नाव आणि घराण्याची परंपरा मला पुढे न्यायची आहे। ते रोज रात्री 2 वाजता उठायचे आणि सलग 8 ते 10 तास सितारीचा रियाज करायचे। एक दिवस रियाज करताना ताऱ्यांच्या घर्षणाने त्यांच्या बोटांची कातडी सोलली गेली आणि बोटातून रक्त वाहू लागलं। त्यांची आई धावत आली आणि म्हणाली, बाळा आजचा रियाज थांबव, तुझे हात दुखावले आहेत। लहानग्या विलायत खां साहेबांनी डोळ्यात अश्रू आणून उत्तर दिलं, आई बोटातून वाहणारं रक्त काही दिवसात सुकेल, पण जर मी आज रियाज सोडला तर माझ्या सुरांमधील प्रामाणिकपणा निघून जाईल ना। त्यांच्या याच अथांग तपश्चर्येमुळे आणि साधनेमुळे त्यांनी यशाचं शिखर नक्कीच गाठलं। तेव्हा श्रोते हो, आजच्या शुभदिन आयोरेमध्ये इथेच थांबूया, पुन्हा भेटूया पुढच्या भागात। तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आरजे शुभांगी सोबत।

0: नातू आणि पंटूच्या नावाने करण्यात आलेले बक्षीस पत्र आणि संबंधित फेरफार नोंद रद्द, ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्वाचा न्याय निर्णय, लातूर येथील एका ज्येष्ठ आजीबाईंना मिळाला मोठा दिलासा, सांभाळ आणि कल्याणाच्या अपेक्षेने नातू आणि पणतूच्या नावावर नोंदणीकृत बक्षीस पत्राद्वारे जमीन हस्तांतरित केलेल्या आजीबाईंना अपेक्षित देखभाल आणि आधार न मिळाल्याने त्यांनी न्यायाधिकरणाकडे धाव घेतली. उपविभागीय अधिकारी तथा न्यायाधिकरणाच्या अध्यक्ष यांनी प्रकरणातील कागदपत्रे, पुरावे आणि दोन्ही बाजूंचे युक्तिवाद यांचा सखोल विचार करून नातू आणि पणतूच्या नावाने करण्यात आलेले नोंदणीकृत बक्षीसपत्र आणि संबंधित फेरफार नोंद ही रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. याच विषयी अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत नाशिकचे लीगल शिल्डचे ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांच्याकडून.
1: पहिले कसं व्हायचं, गिफ्ट देऊन टाकलं, बक्षीस पत्र करून दिलं आणि मग ज्यांना दिलं त्यांनी बक्षीस देणाऱ्या व्यक्तीला नंतर विचारलं नाही किंवा योग्य ती वागणूक दिली गेली नाही, सांभाळ चांगल्या पद्धतीने केला नाही, तर काहीही त्याला रेमेडी नव्हती. आई वडील व ज्येष्ठ नागरिक यांचा निर्वाह व कल्याण अधिनियम 2007 अंतर्गत आता ज्येष्ठ नागरिकांना महत्वाचे कायदेशीर संरक्षण उपलब्ध झाले. म्हणजे समजा एखाद्या ज्येष्ठ नागरिकाने आपल्या मुलांना, नातवंडांना किंवा इतर कोणाला देखभाल आणि सांभाळ करण्याच्या अपेक्षेने आपली मालमत्ता बक्षीसपत्रांनी दिलेली असेल, मात्र ज्याला ते बक्षीस मिळालंय त्यांनी ती जबाबदारी योग्य त्या पद्धतीने पार पाडली नाही, तर अशा वेळी जी मालमत्ता हस्तांतरण झाली आहे त्याला आव्हान देऊन ते रद्द करतायत. असं आहे आणि की ह्याच्या पुढे म्हणजे बक्षीसपत्र करत असताना जो बक्षीसपत्र करणारा व्यक्ती आहे त्यांनी जर माझा सांभाळ व देखभाल योग्य रीतीने न केल्यास हे बक्षीसपत्र रद्द होईल अशी स्पष्ट अट टाकणं अतिशय आवश्यक आहे. अशा अटीमुळे ज्येष्ठ नागरिकांचे हक्क प्रभावीपणे संरक्षित होतात.
0: तर मंडळी, सरांनी खूपच छान माहिती सांगितली. आपल्याला तर माहितीच आहे ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे सर लीगल शील्ड या नावाने नाशिकमध्ये खूप छान कार्यरत आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क 9422273594.

नमस्कार करायला खाली वाकला की आपल्याकडे शतायुषी भव असा आशीर्वाद देण्याची पद्धत आहे. आशीर्वाद घेणाऱ्यालाही त्यानं जरा बरं वाटतं. 100 वर्ष जगता आलं तर कुणाला नको आहे. या जगातल्या वाईट गोष्टी गृहित धरून सुद्धा ते अशा विविधतेनं नटलेलं आहे की तिथं जास्तीत जास्त राहावंसं वाटणं साहजिक आहे. दुपारच्या भाकरीची पंचायत असलेला भिकारी सुद्धा प्राण टाकायला तयार होणार नाही. माणसाची जिजीविषा जगण्याची इच्छा फार दांडगी आहे. तेव्हा म्हातारपणी माणसाला परवडेल पण ते उपभोगाचं सामर्थ्य कायम राहू. हे सारं खरं असलं तरी वार्धक्याबरोबर शरीर थकत जातं हेही सत्य आहे. त्यामुळं आयुष्य कमी होत जाणारच. ते टाळणं माणसाला जमलेलं नाही. तेव्हा आयुष्यात ऐन बहर कायम आहे तोपर्यंत जशी सुख उपभोगायची तशी काही सत्कृत्याचं पुण्यही माणसानं जोडलं पाहिजे. असं म्हटलेलं आहे की शरीर शाबूत आहे, रोग जडलेले नाहीत, वार्धक्य अजून दूर आहे, इंद्रियांची शक्ती क्षीण झालेली नाही, आयुष्य संपत आलेलं नाही, तोपर्यंत शहाण्या माणसानं पदरी काही श्रेय पुण्य कीर्ती जोडावी. ही संधी एकदा हुकली की पुन्हा येणार नाही. इंद्रियांची शक्ती क्षीण झालेली नाही तोपर्यंत नुसता उपभोग घेण्यापेक्षा माणसानं अधिक काही चांगलं करावं. वय पुढं गेलं की मागं वळता येत नाही. त्यावेळी धावाधाव करून काही उपयोग नसतो. पुण्य जोडावं म्हटलं तरी शरीर साथ देत नाही आणि मग चित्रगुप्ताच्या जमा खर्चात त्यांच्या खाती काहीही श्रेय जमा होत नाही. ही शिल्लक साऱ्या आयुष्यभर थोडी थोडी वाढवावी लागते. घर पेटल्यावर विहीर खणायला लागणं मूर्खपणाचं होय. पुढं येणारं संकट गृहित धरून आधीच तरतूद करायला हवी. पुण्य जोडायचं सोडाच, पण आयुष्यभर मनुष्य अहित करण्यातच गुंतलेला असतो. पण लोकांचं अहित करताना तो स्वतःच्याच हिताला चूड लावित असतो. व्याघ्रीव तिष्ठती जरा परजयंतीयंती रोगाश्च शत्रव इव प्रहरंती देहम आयुही परिसवृत्ती भिन्न घटा दिवाभो लोकस्तताप्य हित माचरती चित्रम. म्हातारपण भेडसावीत आहे, रोग देहावर आघात करतायत, आयुष्य फुटक्या मडक्यातल्या पाण्यासारखं गळून जात आहे, तरीही माणूस अहिताचं आचरण करतो हे खरं म्हणजे मानवी जीवनातलं एक आश्चर्यच आहे. माणसाच्या स्वभावातली हीच तर खरी गंमत आहे. तारुण्यात त्याचा जोश असा काही असतो की आपल्याला म्हातारपण येणार आहे हे तो विसरून जातो. एवढंच नव्हे तर आजच्या म्हाताऱ्यांना तो म्हातारे म्हणून हिणवतो. त्यांच्या शारीरिक दुर्बलतेची कुचेष्टाही करतो. त्यांच्या परावलंबित्वाचं भांडवल करतो. गंमत अशी की कोणतंही नातं याला अपवाद नाही. आज कोणत्याही कुटुंबात डोकावून पाहिलं तर तरुण पिढीला म्हातारी माणसं नकोशी झाल्यासारखी दिसतात. त्यांची अडगळ वाटू लागते. त्यांना वृद्धाश्रमात नेऊन टाकावंसं वाटतं. हे म्हातारी आपलं तरुणपण विसरलेले असतात. हेही लोक त्या काळात थोडंफार असंच वागलेले असतात. पण हे विसरल्यानं दोन पिढ्यातली तेढ वाढतेच आहे. म्हाताऱ्यांनी थोडा विचार केला की तरुणपणी आपणही थोडं तरुणांसारखेच होतो आणि तरुणांनी लक्षात घेतलं की आपल्यालाही केव्हा तरी म्हातारं व्हायचंय तर ही तेढ दूर होईल. संसाराच्या नावेची तरुण ही शिड तर म्हातारे हे भरताड आहे. दोघांची गरज आहे. पण वृद्ध मागं पाहायला तयार नाहीत तर तरुण दूरवर पाहू शकतात.

एपिसोड क्रमांक 58 बा तथागता श्वासना बराबरी मा जोडे रास मन कितलं चंचल रास आई मन त्याने फलांगा रातीस बांधरला मायक आताही तथा तथाही आता कदय खाल नवरे ते कदय वासनावरे बट्टी आवन बट्टा लोक हावरटेल ना मायक मन रास भटकत वही कस मन एकजो वन आणि कशी साधायची चितनी उपासना मन लट रास चितमदार रासाठी तडे विचारू नका कोठे कोठे जिमीनवरे आबायमा फुले पैसमा गत काय मा भविष्यमा चालू काय मा ठाण बंदी करता येवाले जोयचे चित कोशित थई विचार गैरा कपोल कल्पित खरा बरा माठा वाईट साईट दूर थई अनुभवाना विचार संवेदना चित्तना जाणीव थई चित्त्या संवेदना अनुभवान्या दूर थई अनुभव लेवा सवता बुद्धी ज्ञानना जागृती गुंता ज्ञानना जागर व्हा गुंता मन गंधाना सोबत गंध मन स्वतः गंध मन गंध मन सोबत दुखी त्रास म्हणजे दुखले कारण शे ज्या अवस्था म्हणजे शे ती राहत नाही जे मन माशे त्रास जे मन मा येत राहस ते मन उगवत नाही म्हणसून जे जगो जो अनुभव यो त्याले देखो बारीक सारीक बुद्ध दर्शन म्हणजेच मन आणि त्यानं कारण मन कारण आणि माणूस न कर्म म्हणले आधार शरीर ना त्याने म्हणतोच रूपावचर भूमी शरीर ते मरणारच शे म्हणजे स्मशान मजार एकटक दखत राहो त्यामुळे ध्यान लागस काम भावनांना आधार शरीरना आधार शरीरना आधार न शरीर आणि दुसरा लोकेश्वर या लोक थाईन दुसरा लोकेश्वर त्या चार अवस्था रात्रीस म्हणण्या निर्वाण म्हणजेच शेवटला सुख समाधानकडे जाणाऱ्या बाहेरला जगले टायसन दुखना डोंगर बाजूले सरकायसन मी मन अनात्म तवय मन मधला बंधने सरळ लागतस आणि मन द्वेष रागासाठी माले जोजे मोह यांपासून मोक्या बदलास त्याने बंधन राहत नाही लोभ द्वेष राग लोभ माले जोजे अडाणी पण हिगत जास मन मदार थाईन चांगलं वाईट आणि चांगलं वाईट सांगता येत नाही असं चांगला मनमा लोभ द्वेष आणि राग राहतच नाही वाईट मनमा मात्र लोभ द्वेष लोभ राहतच आणि आव्याकृत मन म्हणजेच चांगलं पण नाही आणि वाईट पण नाही त्यामा विचार राहत नाही वेदानुपश्यना म्हणजे आपलं शरीर काय लागते आपला शरीर मा पलपल जाणवत राहस काही ना काही सुख दुःख सुख पण नाही नि दुःख पण नाही ते समजा दूर थाई देखाना दूर थाई अनुभव लिहाना अहो अनुभव म्हणजे परत जलम देवानं काही कारणच नाही संवेदनासना संसार सुरू राहस आनभर सरलाठ दखावरी वय जाणीव त्यासनी कहो जाणीव येतच नाही राहतच त्या दुखायल कहो राहतच बिना दुखण्या दुखण्या जाणीवा जशा तशा सुखण्यावी दूर थई दखावरी मन भस एकजीव जास नितय निपाक समाधी लागे मग समजायला लागेच बरंच काही आणि सापडच त्यानं मुली समजायला लागतच चढ उतार

0: श्रोतेहो नमस्कार. आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आणि मी आरजे शुभांगी या विशेष मुलाखतीसाठी आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोतेहो, खरं म्हणजे शब्दातून विचारांचा प्रवाह आणि सुरातून भावनांचा आविष्कार, जेव्हा हे दोन्ही एकत्र येतात तेव्हा निर्माण होते एक अनोखी लय आणि एक सुंदर अशी अभिव्यक्ती. आजच्या या खास संवादात आपण भेटणार आहोत अशा व्यक्तिमत्वाला ज्यांनी लेखन, गायन, अभ्यास या अनेक क्षेत्रात आपली स्वतंत्र अशी ओळख निर्माण केली आहे. हो, आज आपल्यासोबत आहेत लेखिका, गायिका, स्तंभलेखिका आणि सिनेसंगीत अभ्यासक, अनेक उपाध्या ज्यांच्याकडे आहेत अशा आदरणीय श्री मृदुलाताई दाढे मॅम. त्यांचं व्यक्तिमत्व म्हणजेच एक सुरेल कविता, एक विचारमय लेख आणि एक संवेदनशील अभ्यासक असं आपण त्यांना म्हणू शकतो. तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत ऑलवेज हार्ट टचिंग. श्रोतेहो, मृदुला दाढे या नावामागे आहे प्रखर अशी संवेदनशीलता आणि कलाप्रेमाची खोल जाणीव. हो, सुरांच्या दरवळात आज आपण न्हाऊन निघणारच आहोत. त्यानिमित्त आपल्या सर्व श्रोतांचं मी पुन्हा एकदा आरजे शुभांगी स्वागत करते. पुण्याच्या मातीत जन्मलेल्या, जगभर रमलेल्या शास्त्रीय संगीताची परंपरा, गझलची नजाकत, चित्रपट संगीताची प्रयोगशीलता आणि संशोधनाची खोली तसंच लेखणीची प्रगल्भता हे सगळं एकाच व्यक्तिमत्वात साठून राहिलंय, अखंड वाहत आहे, त्या म्हणजे आपल्या मृदुलाताई दाढे मॅडम. 4 दशकांची संगीत कारकीर्द, देवदाससारख्या चित्रपटात शास्त्रीय आलाप, आंतरराष्ट्रीय कार्यक्रम, उर्दू शिकून गझलची नजाकत आत्मसात केलेल्या आणि अनेक पुरस्कारांनी सन्मानित अशा मृदुला मॅम आज आपल्याशी संवाद साधणार आहेतच. मॅडम, रेडिओ मनभावनच्या स्टुडिओत आपलं हार्दिक स्वागत.
1: नमस्कार. नमस्कार.
0: आणि मॅडम, खूप छान वाटतंय आम्हाला आज तुम्ही या ठिकाणी उपस्थित झालेला आहात. तर श्रोते हो, मॅडमची नाळ जोडली गेली आहे शास्त्रीय संगीताशी, तर लेखणीला दिशा दिली आहे चिंतनशील आणि सर्जनशील विचारांनी. सिनेसंगीत अभ्यासक म्हणून त्यांनी मराठी चित्रपट संगीतावर अभ्यासपूर्ण लेखन केलेलं आहे. स्तंभलेखिका म्हणून त्यांच्या लेखांमधून संस्कृती, कला आणि स्त्री मन या सगळ्यांवर त्यांनी प्रकाश टाकलेला आहे. चला तर मग या सुरेल आणि साहित्यिक प्रवासाबद्दल आपण जाणून घेऊयाच आजच्या या खास संवादातनं. मॅडम, काय सांगाल या सगळा जो पसारा आहे एवढा मोठा त्याबद्दल काय सांगाल, नेमकी सुरुवात कशी झाली?
1: नाही, लहानपणापासून मी गाणं शिकतच होते, शास्त्रीय संगीत शिकलेली आहे आणि अतिशय उत्तम गुरु मला लाभले. पंडित गजानन बुवा जोशी, पंडित एस के अभ्यंकर बुवा, असे अनेक दिग्गज गुरु मला लाभले, त्यामुळे माझ्यावरचे संस्कार अतिशय उत्तम झालेले आहेत. माझ्या घरात गाणं होतं आणि पण गाणं शिकल्यानंतर एक अशी एक स्थिती येते किंवा असा एक पडाव येतो आयुष्यात की आपण गाण्याच्या कार्यक्रमात गायला लागतो आणि मग त्यातही आपलं थोडंफार नाव व्हायला लागतं. हो. तर ती पण एक फेज म्हणा किंवा एक तो कालखंड येऊन गेला. पण एकीकडे मी मानसशास्त्राचा अभ्यास करत होते आणि तेही मला तितकंच आवडत होतं, म्हणजे म्हणून मग मी माझं BA मानसशास्त्र विषय घेऊन केलं.
0: अच्छा.
1: आणि मग मात्र मी मास्टर्सला पूर्ण संगीत हाच विषय निवडला. ते करता करता माझे एकीकडे सुगम संगीताचे कार्यक्रम सुरूच होते, पण मला ही गाणी जी एक मराठी किंवा हिंदी चित्रपटसृष्टीतली अतिशय उत्तम गाणी आपण ज्यांना म्हणतो ती गाणी गाता गाता एक डोक्यात सतत विचार चक्र चालू असायचं की हे गाणं इतकं छान कशामुळे झालंय, हे काय, ह्याच्यात विशेष काय आहे. पण त्या विचाराला मूर्त स्वरूप नव्हतं आणि मग मध्यंतरीच्या अनेक वर्षे मी फक्त परफॉर्मर म्हणूनच वावरले, खूप कार्यक्रम केले, रेकॉर्डिंग्स केली, पूर्ण वेळ गायिका म्हणूनच. आणि मग मात्र एका पॉइंटला मला असं वाटायला लागलं की ह्याचा ना नीट अभ्यास करायला हवा, ह्याचं डॉक्युमेंटेशन व्हायला हवं आणि त्या अभ्यासाला एक दिशा असावी आणि त्याला एक मोहोर उमटावी की हा अभ्यास खरा आहे आणि बरोबर आहे, योग्य दिशेचा आहे. मग त्यात मान्यवरांचं आपण मार्गदर्शन घेऊया आणि मग अशी मी डॉक्टरेटकडे वळले आणि मग त्याचा त्या दृष्टीने मग खोल जाऊन अभ्यास केला.
0: नेमकं असं कुठलं गाणं होतं की ज्यापासून तुम्हाला असं वाटलं की मी या गाण्याबद्दल अभ्यास करायला हवा आणि तो श्रोत्यांपर्यंत पोहोचवायला हवा असं?
1: खूप गाणी आहेत. म्हणजे ह्या
0: पहिलं गाणं असं कुठलं तुम्हाला
1: असं सांगता येणं अवघड आहे. पण जयदेव साहेबांची गाणी मी जास्त ऐकत होते त्या काळात, आणि मग मदन मोहन आणि जयदेव हे माझे आवडते संगीतकार त्या काळात, म्हणजे होतेच आणि आताही आहेत. पण तो एक असं म्हणतो ना आपण, एक काही दिवस असतात की आपण एका म्युझिक डायरेक्टरच्या अगदी म्हणजे प्रत्येक गाणं त्याचं ऐकावं असं वाटतं. तर म्हणजे माझा स्वभाव असा आहे की एखादं गाणं मला आवडलं तर मग मी ते इतक्या वेळा माझं ऐकून होतं किंवा त्याच गाण्याचा विचार अखंड आठवडा आठवडा पण चालू शकतो. त्या काळात मी तसं त्या जयदेव साहेबांच्या आणि मदन मोहनांच्या गाण्यांमध्ये पूर्ण अशी बुडालेली होते. आणि मग आपकी याद आती रही रात भर, चष्मे न मुस्कुराती रही रात भर, हे गमन चित्रपटातलं जयदेव साहेबांचं गाणं मी ऐकलं आणि मग माझा विचारचक्र सुरू झालं की हे गाणं किती वेगळं आहे, हे नेहमीच्या गाण्यांसारखं नाही, याचा अंतरा आणि मुखडा पॅटर्नही वेगळा आहे. आणि जयदेवांनी असं बऱ्याच गाण्यांमध्ये केलेलं दिसतंय की अंतरा आणि मुखडा यांचा पॅटर्न तोडला आहे.
0: अच्छा,
1: म्हणजे बंडखोरी ही संगीतकाराकडे दिसतीये. मग तिथून हे विचारचक्र सुरू झालं की गाणं बांधलं कसं जातं, गाण्याची बांधणी. मग एक एक आपण म्हणतो ना, म्हणजे रिसर्च इज ऑल अबाउट गोइंग फ्रॉम जनरल म्हणजे टू पर्टिक्युलर
0: राईट.
1: तुम्ही आधी तुमचा विचार असा भरकटलेला असतो, हळूहळू तुम्ही त्यात सगळ्या इतर गोष्टी वजा करत करत त्या एका पॉइंट पर्यंत पोहोचता. तसं खूप गाणी खूप संगीतकार करता करता मी आधी कोअर पर्यंत पोहोचले की मुळात मग कंपोजिशन म्हणजेच काय आहे.
0: बरोबर
1: की एखादी कविता त्याला चाल लावणं हीच प्रक्रिया किती सुंदर आहे. मग त्यात अनेक मंडळींनी हा प्रयोग केलेत आणि मग ते ओळखून ते समजून घेता घेता मग हा प्रवास सुरू झाला.
0: खरं पण मग हा सगळा अभ्यास करत असताना मला एक जाणून घ्यायला नक्कीच आवडेल, नेमकी सुरुवात शब्दांपासून, संगीतापासून की संगीतकारापासून.
1: संगीतकार हे निमित्त आहे.
0: अच्छा,
1: गाणं काही फक्त संगीतकाराचं नाही ना, गाणं हे कवीचंही तितकंच आहे.
0: बरोबर,
1: कवी संगीतकार गायक गायिका अरेंजर्स आणि मग ते चित्रपट गीत असेल तर ते कसं त्याचं फिल्मांकन केलंय, ह्या सगळ्या घटकांचा त्यात विचार येतो. पण मग कुठेतरी ही सुरुवात झाली पाहिजे. आणि मग संगीतकार का, तर संगीतकार हा त्या शब्दां गद्य जे स्वरूपात तुमच्यापर्यंत आहे त्याचं गाणं करणारा शेवटी जादूगार संगीतकार आहे.
0: खरे,
1: अनेक कविता बंदिस्त राहिल्या असत्या पुस्तकांमध्ये. जर का पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी ती गेली तेव्हा रिमझिम किंवा गेले द्यायचे राहू ना तुझे नक्षत्रांचे देणे अशा कवितांना उत्तम चाली लागल्या नसत्या पंडितजींनी जशा लावल्या, तर ह्या कविता पुस्तकातच राहिल्या असत्या. म्हणजे त्या कविता म्हणून श्रेष्ठ नव्हत्या का, तर होत्या, पण त्या काही जाणकारांना माहीत होत्या जे अगदी साहित्याचे बारकाईने अभ्यासक आहेत अशा मंडळींना माहिती होत्या. पण आज सामान्य व्यक्ती गुणगुणते ये रे घना.
0: बरोबर,
1: हे यश संगीतकारच आहे. त्यामुळे मग मी असा विचार केला की आपण संगीतकार व्हायच जाऊया.
0: क्या बात आहे. मॅम, नुकतीच आपण काही दिवसांपूर्वी तुमची क्लिप जी आहे ती व्हायरल खूप झाली आहे. आणि खरं सांगायचं म्हणजे ज्या वेळेला मी इन्स्टा स्क्रोल करत असताना अचानक ती क्लिप माझ्या हाती लागली आणि त्या क्षणी मी ती डाउनलोड केली आणि माझ्या स्टेटसला, खोटं नाही पण लगेच माझ्या स्टेटसला मी ती लावली. तर ते कसं काटो से खिचके याच्या त्याबद्दल सांगा ना.
1: हो, ती खूप व्हायरल झाली आणि खरं नकळत झालंय सगळं, कारण माझा अभ्यास गेली काही म्हणजे अनेक वर्ष चाललाय. PhD ह्याच सगळ्या विचाराची आहे किंवा ह्या सगळ्या विचारांना पायाभूत ठेवून मी त्यावर काम केलंय. त्यामुळे हा विचार नवा नाहीये माझा, खूप आधी झालेला आहे. पण त्याला आपण म्हणतो ना की एका कार्यक्रमात मी ते गाणं सादर करत होते आणि मी नेहमी असंच सांगते त्या गाण्याबद्दल, का माझा कुठलाही कार्यक्रम हा फक्त गाण्यांचा नसतोच कधी. त्याबद्दल मला जे सांगायचं आहे ते मी ह्या गोष्टी छोट्या छोट्या सांगते. त्यामुळे आता जसा तुमचा आनंद शतगुणित झाला
0: अगदी
1: तसा अनेक गाण्यांबद्दल मी बोलते आणि मग श्रोत्यांना ते नव्यानी ते म्हणतात हे गाणं भेटलं आम्हाला पुन्हा असं.
0: अगदी तीच.
1: तर काटून से खींच के अचलचा माझा जो विचार आहे तो मी मांडला आणि मग ते गाणं पुढे सादर केलं.
0: एक झलक नक्कीच आवडेल मॅडम. आणि पुन्हा एकदा त्या आलापाविषयी थोडं आमच्या श्रोत्यांसाठी.
1: खरं तर आता हे न ऐकलेले असं कोणी मला नाही वाटत बाकी असतील, पण तरी पुन्हा प्रत्ययाचा आनंद. तर त्यातला विचार असा होता की आलाप आपण जेव्हा म्हणतो तेव्हा आलापाला शब्द नसतात, म्हणजे तो मुक्त आहे. शब्द हा काहीतरी अर्थ घेऊन येतो, पण आलापाला काही तसा तुम्ही द्याल तो रंग आहे. आलापाला तुम्ही द्याल तो रंग आहे. मग तो रंग कुठला द्यायचा हे संगीतकारालाही ठरवावं लागतं आणि गायक गायिकांनाही ठरवावं लागतं. संगीतकार त्याला एका स्वरांमध्ये बांधेल, पण इथं गायिकेचं कर्तृत्व असं असतं, तिचं एक कौशल्य असं असतं की त्या आलापात तो भाव आला पाहिजे जो पुढच्या गाण्याचा स्थायी भाव आहे.
2: बरोबर.
1: मग पुढचं गाणं काय सांगतंय की ती नायिका बंडखोर आहे. नायिका कारण ह्याला पुन्हा कथेची पार्श्वभूमी आहे, म्हणजे तुम्हाला ते माहीत पाहिजे ना की कथा काय सांगतेय की ती नायिका रूढ चाकोरी सोडून चालली, कारण तिला तिच्या आयुष्यात अशी वेळ आलेली आहे की तिचा पती दाखवल्या व्यसनी आहे आणि तो तिला ते नृत्याची उपासना करायला परवानगी देत नाही आणि अतिशय वाईट अवस्थेत ती आहे. तिच्यातली कलाकार तिने मारून टाकला होता आणि आता राजू गाईडच्या मदतीने तिच्यातली कलाकार आता जागृत होतीये. मग ती पुन्हा त्या कलेची उपासना करते आणि तो तिला सांगतो की तू हे कर आता आणि तू तुझ्यात खूप पोटेन्शियल आहे, तुझ्यात क्षमता खूप आहे. आणि हा आता ही जी तिची स्थिती आहे, ही हा जो पडाव आहे आयुष्यातला, तो एक कलाटणी देणार आहे.
2: नक्कीच.
1: ती कलाटणी ते तोडून बाहेर पडणं आणि स्वभावातला हा बदल तिच्या, की हे मुळू मुळू रडणारी आत्महत्या करायला गेलेली मुलगी, ते आता मी नवीन आयुष्य सुरू करणार आहे. मग शैलेंद्रनी जे शब्द लिहिले की काटों से खींच के आंचल, म्हणजे काट्यांनी भरलेलं होतं आयुष्य, तिथून आता माझं मी मुश्किलीने मैंने मेरा दामन छोडाय असं आपण म्हणतो, असं मी ते तोडून पुढे आले. आणि तोड के बंधन बांधी पायल, जिथे बेड्या होत्या तिथे आता पैंजण आले, घुंगरू आले. बघा ना ते शैलेंद्रचे शब्द किती प्रत्यय करे. आपण हे थोडं खूप वेळा ऐकतो त्यामुळे लक्षात येत नाही की तोड के बंधन बांधी पायल, आता कोणी मला थांबवू नका, कोई नरो को दिल की उडान को दिल वो चला.
2: प्रत्येक शब्दामागे किती अर्थ दडलेला असतो
1: आणि तो दडलेला आहे. आणि पुन्हा या स्टेजेस आहेत, त्याही स्टेजेस चालीत दिसल्या पाहिजेत की ते वर वर जाणारं आयुष्य आहे, कलाटणी मिळालेलं आयुष्य. मग बर्मंतांनी ते तसंच बांधलं आणि मग तिथे तो पुढे आज फिर जिने की तमन्ना आणि मरणे काय इरादा. म्हणजे शैलेंद्र हे दोन्ही एका वाक्यात का लिहितोय की ही जी जुनी सहन करणारी रोजी आहे ती मरणच पावली पाहिजे आणि जी नवीन आहे आता ती नृत्यांगना बनण्याकडे तिचा जो प्रवास आता सुरू झालाय तो तसाच चालू राहायला पाहिजे, म्हणजे तिचा पुनर्जन्म आहे हा. एवढं सगळं त्या तीन ओळीत आहे. आणि मग तो मी म्हटलं की तो लताबाईंच्या आवाजाची फेक पण इथे महत्वाची आहे की तोच आलाप जर त्याचा टोन बदलला, म्हणजे आता तो कसा आहे आधी, इथे तुम्हाला त्याची तडफ दिसते.
2: बरोबर.
1: आता हेच सूर आहेत, ते जर मी त्याच सुरांमध्ये त्याचा टोन बदलला, त्याचा लगाव बदलला, हो तर ती नायिका काही बंडखोर किंवा लढाऊ अशी न वाटता निमूटपणे अन्याय सहन करणारी वाटेल. म्हणजे हा आता विचार लताबाईंनी केला की वहिदाची नेमकी भूमिका काय आहे. म्हणून हे इतकं महत्वाचं आहे की त्याच्यात ते तडफेरी तो आलाप सुरू झाला तरच त्याला तो रंग येतो. हो

0: हे पण वर गेलं बघा
1: सुंदर,
0: कारण आता परत
1: उडान घ्यायची,
0: उडान घ्यायची
1: बात है। हे सगळं आजपर्यंत विचार केलेलाच नसेल मला तरी वाटतं कोणी, इवन मी सुद्धा गाणी खूप ऐकते, पण हा विचार नव्हता डोकावला मनात जे तुम्ही उलगडून सांगितलं त्याबद्दल। खूप छान मॅडम, खूप छान वाटतंय।
2: तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM RJ शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग।
1: तर हा सगळा प्रवास आहे आणि म्हणूनच प्रथित यश गायिका आपण ज्यांना म्हणत असतो ते असं व्यक्तिमत्व आहे। मॅडम, गायन आणि लेखन ही दोन स्वतंत्र क्षेत्र असतात, तर या दोन्हींचा इतका सुंदररित्या आपण संतुलन राखता ते कसं नेमकं कसं हेरता तुम्ही?
0: माझ्या लक्षात आलं की व्यक्त होणं महत्वाचं आहे। आपल्या मनात जे हे विचार येतात किंवा आपला प्रबंध तर झाला, डॉक्टरेट मिळाली, पण हे सामान्यांपर्यंत कसं पोहोचेल? कारण सामान्य व्यक्तीचाही त्या चित्रपट संगीतावर अधिकार आहे ना, कारण त्यांनी त्यांचं संगीत आहे, खऱ्या अर्थानं लोकसंगीत आहे भारताचं। मग मला जे हे सुचलंय ते सामान्यातल्या सामान्य व्यक्तीला कळण्यासाठी मला जे माध्यम मिळेल त्यातून मी व्यक्त व्हायला लागले। आणि मग तेव्हा मी 2014 साली लेखमाला लिहिली लोकसत्तासाठी, तिथून लिखाणाची सुरुवात झाली। हे सगळंच असं जे काही मला त्या संगीतकारांचा मी अभ्यास केला होता त्यावर मी सोप्या भाषेत लिहित गेले आणि ते प्रचंड आवडत गेलं सगळ्यांना। कारण तुम्ही जसं म्हणलात तसं ह्या गोष्टी लक्षात आल्या नव्हत्या, पहिला हाच रिॲक्शन असते की आमच्या लक्षातच आलं नाही हे। तर ते लिहित गेले आणि मग त्यात मला माझी शैली सापडत गेली हळूहळू।
1: अच्छा, वा। एक आणखी वेगळा प्रश्न की संजय लीला भन्साली यांचा देवदास, त्यातला तो आलाप, हे स्वप्नवत सगळं कसं काय अनुभव होता मॅडम?
0: तो एक असा योगायोग होता की त्यांना सोलो असे आलाप हवे होते आणि खूप वर्ष झाली आता मला आठवत पण नाही पण त्यांना असं हवं होतं की ऐश्वर्या रायची जिथे जिथे एंट्री होते तिथे एक प्रकारचा त्यांना आलाप हवा होता। आणि बऱ्याच प्रकारचे मग त्याने आलाप मला माझ्या आवाजात रेकॉर्ड करून घेतले आणि मग ते ओव्हरलॅप केलेत, म्हणजे त्यांना हवे तसे, म्हणजे त्याची इतकी वेगळी कॉम्बिनेशन केली आहेत की जे सिनेमामध्ये जिथे जिथे ऐश्वर्याची एंट्री आहे तिथे तो आलाप
1: आहे।
2: तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM RJ शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग।
1: तर तुमची संशोधनाची दुसरी बाजू म्हणजे हिंदी चित्रपट संगीतातील प्रयोगशील संगीतकार, अनेक संगीतकारांचा अभ्यास तुम्ही केलेला आहे, तर ते संशोधन नेमकं त्याबद्दल सांगा ना, आणि त्यात नवीन संगीतकाराचा पण अंतर्भाव आहे का?
0: तेव्हा सुवर्ण काळातलेच संगीतकार घेतले आणि मुख्य म्हणजे त्यांच्या कामावर मी भर दिला। मला विश्लेषण करायला खूप आवडलं कारण तेव्हा सुवर्ण काळातले तरी जे संगीतकार होते त्यांची प्रत्येकाची शैली होती, त्यामुळे त्या शैलीला अनुसरूनच त्यांनी गाणी दिली। आणि तुम्ही कुठलंही त्या काळातलं गाणं बघा तुम्हाला ओळखता येतं की हे सलील चौधरींचं असेल, हे नौशादचं असेल, की हे शंकर जयकिशन, कारण व्यक्तिमत्व होतं। कधी कधी कसं होतं, समजा अगदी तुम्ही एक 5 मुली घेतल्यात आणि 5ही मुलींना तुम्ही एकाच प्रकारची केशरचना दिलीत, एकाच प्रकारचा ड्रेस दिलात, तुम्ही म्हणा कितीही की त्या वेगळ्या व्यक्ती आहेत पण तरी त्यांना एक तुम्ही एका साच्यात घालता। याच्या उलट हिंदी चित्रपट संगीताचा जो सुवर्ण काळ होता त्यांच्यात कॉमन फॅक्टर हा होता, सामायिक मुद्दा हा होता की ते सगळे सिनेमांना संगीत देत आहेत, साधारण अनेक दिग्दर्शक ठरलेले होते, तरीही त्यांचा स्वतःचा रंग वेगळा होता। मग हा रंग कुठून येतो? तर भाववृत्तीतून येतो, संगीतकाराचा स्वभाव तो कसा ठरतो, किंवा त्याचा एक कौटुंबिक पार्श्वभूमी आहे, त्याची एक सामाजिक पार्श्वभूमी आहे, त्याची काही आयडियोलॉजी तर काही मानतो का, कम्युनिस्ट विचारसरणी आहे, त्यानंतर भौगोलिक, तो जिथून आला तिथलं लोकसंगीत घेऊन आला,
1: हे सगळं मॅटर,
0: हे सगळं येतं त्यात। म्हणून त्यांचा एक आपली एक मुद्रा बनली आहे की बर्मनदा म्हटलं की ही एक स्टाईल आहे, सलीलदा म्हटलं की ही स्टाईल आहे, एकाच बंगालातून दोघे आले पण दोघांचे संस्कार आणि दोघांची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे। हे फार इंटरेस्टिंग वाटत गेलं म्हणून मी एक एक संगीतकाराचं,
1: आणि नक्कीच तुमच्या लेखनात सुद्धा आणि गायनात सुद्धा भाव हा प्रकर्षाने ठळकपणे जाणवत असतो। खरंच सिने संगीत अभ्यासक म्हणून नेमका तो प्रवास आणि त्याचे पैलू नेमके तुम्ही काय पाहता, कुठल्या अंगाने त्याला बघत असता?
0: मी असं बघते की कंपोजिशन कसं झालंय.
1: बर,
0: म्हणजे सिने संगीतासाठी केलेलं गाणं आहे तर ते एकतर त्या सिच्युएशन साठी असतं, पडद्यावर काय सिच्युएशन मांडली जाणार आहे, त्या कॅरेक्टरचा स्वभाव कसा आहे. आता जसं आपण एक उदाहरण बघितलं, अशी काही आहे की आता मी उदाहरण देते की कुछ दिल ने कहा सारखं गाणं, त्या व्यक्तिरेखेचा स्वभाव त्यात दिसतो की ती अस्फुट अशी व्यक्तिरेखा आहे, ती स्वतःच्या मनातलं काही बोलूनच दाखवत नाही, त्याला अनेक कारण आहे. म्हणून ते गाणं असं

0: किती तरल.
1: हा तरलतीचा स्वभावच तसा आहे, म्हणून तो आवाज असा लावलाय, म्हणून ती चाल अशी आहे. तर अशा अनेक गोष्टींचा त्यात अभ्यास मी केला.
2: ट्यून इन एनिवेअर रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
0: एक वेगळा प्रश्न की गझल गायकीसाठी तुम्ही उर्दूचं खास प्रशिक्षण सुद्धा घेतलं, त्याबद्दल सांगा.
1: मला एक चांगले गुरु लाभले, उस्ताद इकबाल गिल त्यांचं नाव. तर त्यांनी मला फक्त गझल गायकी शिकवली असं नाही, तर त्यांनी मला उर्दू उच्चारांचा कसा अभ्यास करायचा, ते त्यात काय फरक आहे, त्यांनी कसा अर्थ बदलतो, हे सगळं त्यांनी मला शिकवलं. की गम असा नसतो उच्चार, गम आहे, कुर्बानी आहे, कयामत, हे सगळं त्यांनी करून घेतलं आणि एक दृष्टी दिली मुळात की गाण्याकडे कसं बघायचं. आणि दुसरा महत्त्वाचा विचार त्यांनी मला शिकवला की तुम्ही गाणं म्हणताना त्यात कुठलाही पवित्रा नको, अभिनिवेश नको, तुम्ही त्या गाण्यात समरच नाही एकरूपच झालं पाहिजे. आणि हा त्यांनी माझ्याकडनं खूप मला विचार प्रकर्षाने बिंबवला माझ्या मनावर.
0: रहे ना रहे हम पासून अफसाना लिख रही हूं, म्हणजे लेखिका मृदुला मॅम आणि गायिका मृदुला मॅम हे नेमकं नातं कसं आहे?
1: मी म्हटलं ना, गायिका मृदुला जे ऐकते, एक गायिका म्हणून आधी लक्षात येतात हे चाल गायला अवघड आहे बरं का, ही जागा अवघड आहे. आणि माझ्यातला अभ्यासक मला खुणावत असतो की हा असा पॅटर्न केला आहे, अंतर्याची ओळ अशी वळवली आहे, हे सगळं ऐकता ऐकता लक्षात येतं, जागा कशा वळवल्यात, का आरोही अवरोही विचार आहे, हे सगळं करता करता. आणि मग एक्सप्रेस करताना ना मला माझ्या लिखाणाची पण शैली वेगळी अशी आहे की मी फक्त त्यातला तंत्र लिहित नाही, तर थोडं ललित अंगाने लिहिते, म्हणजे थोडा हा भाव त्यात आणते. की कारण हे सगळा शेवटी हा भावनांचा खेळ आहे, जितकी व्यक्ती संवेदनशील असेल तितके तिला त्यातले पदर जाणवत राहतात. आणि मग ते कुठेतरी मला मी मुद्दाम काहीच केलं नाही, हे आता मी नंतर स्वतःकडे बघते तेव्हा मला कळतं की आपोआप ते ललित अंगाने जातं. आणि माननीय अरुणाताई ढेरे यांनी माझं लिखाण वाचून नेमकी हीच प्रतिक्रिया दिली की हे फक्त सांगीतिक लिखाण नाही आहे तर हे ललित लेखन आहे. ही मला खूप मोठी कॉम्प्लिमेंट वाटते की कारण आणि आता एक हा नवा एक प्रकार उदयाला आला माझ्या निमित्ताने की थोडं काय होत होतं की अतिशय उत्तम काम केलंय पूर्वसुरींनी, पण बरंचसं लिखाण नॉस्टॅल्जिक होतं. ही गाणी छान आहेत आणि खरोखर त्या गाण्यांनी आपल्यावर गारूड केलंय, पण त्या गाण्यांचं विश्लेषण स्वरांच्या शब्दांच्या दृष्टीने करणं तसंही ते झालं असेल, कारण अनेक विद्वान ऐकतात तेव्हा त्यांना कळतं की हा मध्यम लागलाय, हा राग अमका आहे. पण सामान्य माणसाचं काय, त्यांच्या रोजच्या जगण्यातली उदाहरणं देऊन त्यांना हे समजावलं पाहिजे की हे असं असं झालंय. म्हणून माझा हेतू हा आहे की मला संगीत हस्तिदंती मनोऱ्यातून बाहेर काढायचं आहे आणि ते सामान्यांपर्यंत.
0: एक वेगळा नवा आकार संगीताला या निमित्तानं तुमच्यामुळे लाभला खरंच. संगीत म्हटलं की भाव महत्वाचे, पण मग शब्दांचं काय, शब्दांचं सौंदर्यशास्त्र तेच खूप चांगल्या पद्धतीने हेरता ते कसं?
1: कारण शब्दांनीच तर काव्य बनतं. एकेका
0: शब्दाचा वेगळा अर्थ जर निघाला तर ते कसं सांगता येईल? उदाहरण दाखल.
1: खूप आहेत उदाहरणं की एक समोर येणारा अर्थ असतो आणि एक लपलेला अर्थ असतो, तुम्हाला तोही शोधावा लागतो.
0: अच्छा,
1: की नेमकं काय त्यातून म्हणायचंय. म्हणजे अशी अनेक उदाहरणं आहेत, ज्योती कलश छलके सारखं गाणं आहे की आपल्याला ते वरकरणी एका सकाळचं वर्णन वाटतं, पण त्याला तुम्ही आयुष्याशी जोडा, त्यातनं तुम्हाला अनेक असे अर्थछटा निघतात की पात पात बिरवा हरियाला धरती का मुख हुवा उजाला सच सपने कलके. आयुष्यात तुमच्या फक्त वैराण वाळवंट नसतं, हिरवाई असते आणि स्वप्न बघण्याचा हक्क प्रत्येकाला आहे. तुम्ही त्याला ह्या आत्ताच्या सकाळच्या सीनशी जोडू नका, आयुष्याशी जोडा, त्याचा लगेच परिणाम बदल.
0: क्या बात आहे. तर मॅडम, आज अनेक तरुण तरुणी युथ जे आहे संगीत क्षेत्राकडे येत आहेत, गझल मध्ये म्हणा किंवा चित्रपट संगीतात करिअर करू इच्छितात, त्यांना तुम्ही काय सांगाल?
1: त्यांना मी मनापासून हेच सांगेन की गाण्याचा अर्थ नीट समजून घ्या, गाण्याच्या आधी त्याचं काव्य काय सांगतंय ते बघा. माझ्या मुंबई विद्यापीठात मी जिथे संगीत विभागात कार्यरत आहे तिथे एक आम्ही प्लेबॅक सिंगिंग कोर्स केलेला आहे, तो डिझाईन पण मीच केला.

0: अभ्यास करायला लागा तेव्हा तुम्हाला ह्या कलेची जरा तरी कल्पना येईल. मग त्यासाठी श्वासाचे व्यायाम असतात.
1: बरोबर.
0: कारण गाणं ही एकच माझं म्हणणं आहे की जाता जाता करण्याची गोष्ट
1: नाही.
0: जी सोय आता निर्माण झाली कराओके तिचा योग्य आणि जाणीवपूर्वक डोळस वापर करा.
1: बरोबर.
0: त्यात वाहत जाऊ नका.
1: पण मग आजच्या पिढीचं सिनेसंगीत जे आहे ते नेमकं पारंपरिकतेपासून दूर जात आहे का असं तुम्हाला वाटतं का?
0: नाही नाही, उलट पारंपरिकतेपासून ते दूर नाही जात. कारण बेस कुठेतरी तो पक्का असतोच. रागाचे पण आता रागाचा उपयोग करून दिलेल्या चालीही दिसतात. फक्त कधी कधी हे जरा गोंधळाचं वातावरण होतं. कारण कधी कधी एकाच गोष्टीच्या आहारी जातो. सूफी तर सूफीच, पंजाबी रंग तर पंजाबी, असं मग सगळ्या गाण्यांना एकच रंग दिल्यासारखं वाटतं. ते थोडस खोलात जाऊन जरा काम व्हायला हवंय.
1: वा, खरंच छान असं अनमोल माहिती अशी मिळते आपल्याला सगळ्या संवादातनं. तर आज मृदुलाताई आपल्यासोबत आहेत आणि यांच्यासोबतचा हा संवाद खरंच सुरांचा, शब्दांचा, नजाकतीचा आणि एक सुरमय प्रवासच आपण ज्याला म्हणू शकतो असा होता. आणि आपल्या विचारांनी आणि अनुभवांनी सगळ्यांना एक आपल्याला प्रेरणा मिळालीच आहे. तर कलेचा हा प्रवास जो असतो हा केवळ प्रसिद्धीचा नसतोच, तर ती एक प्रेरणा असते आणि अंतर्मनाचं भावविश्व उलगडणारी एक संकल्पना सुद्धा असते असं आपण नक्कीच म्हणू शकतो मॅडमशी झालेल्या संवादातनं. मॅडम, खूप छान वाटतंय तुमच्याशी बोलताना. तुमची एक पुन्हा एक झलक आमच्या कानांना नक्कीच तृप्त करणार आहे.
0: सलीलदांची एक रचना ऐकू दे.

0: अप्रतिम, वाह क्या बात है.
1: थैंक यू.
0: तर श्रोते हो, संगीत ही फक्त कला नाही आहे तर ती एक जीवनशैली आहे असं सुद्धा आपण म्हणू शकतो. आत्म्याला स्पर्श करणारी एक कला आणि एक प्रवाह आहे असं सुद्धा आपण म्हणू शकतो. तर आदरणीय मॅम, आपल्या अनुभवांनी, आपल्या साधनेनं आणि आपल्या शब्दांनी आज आमचा स्टुडिओ खरंच मंत्रमुग्ध तर झालाच, पण सुरांनी सुद्धा तो उजळून निघाला. खरंच खूप छान वाटलं आपल्याला भेटून. रेडिओ मनभावन टीमतर्फे मी आपले मनपूर्वक आभार मानते. संगीताचा दिवा जो आहे तो असाच निवांत तुमचा सदोदित पेटवत राहा आणि आम्हाला सगळ्यांना त्याची मेजवानी मिळत राहो हीच अपेक्षा करते.
1: धन्यवाद. मनभावन रेडिओनी मला आज तुम्ही इथे आमंत्रित केलं आणि संवाद साधण्याची संधी दिली. जितकी ऐकणारी सगळी मंडळी आहेत त्यांच्यापर्यंत हा विषय मला पोहोचवता आला. सर्वांना माझ्या शुभेच्छा. अतिशय उत्तम तऱ्हेने आपल्या कलेची जोपासना सगळ्यांनी करावी हीच प्रार्थना करते आणि तुमचे आभार मानते.
0: धन्यवाद.

0: 107 पॉइंट 4 एफ एम वर तुम्ही ऐकत विद्यावाणी सामुदायिक रेडिओचे कार्यक्रम श्रोतो प्रसारणात यानंतर आपण ऐकणार आहोत कार्यक्रम युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद. हा कार्यक्रम स्वराज संस्थान संचालनालय भोपाळ यांच्या सहकार्याने आम्ही प्रसारित करीत आहोत. ऐकूयात कार्यक्रम युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद.
1: स्वराज संस्थान संचालनालय मध्य प्रदेश शासन संस्कृति विभाग प्रस्तुत करते हैं स्वामी विवेकानंद के आदर्शों और विचारों पर केंद्रित कार्यक्रम युग प्रवर्तक विवेक.

0: श्रोते हो नमस्कार. मी प्राध्यापक योगेश सोमण. आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: नमस्कार नमस्कार नमस्कार आणि आपल्या सगळ्या श्रोत्यांचं मनापासून स्वागत. मी ऐकत आहात तुमचा आवडता FM रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आणि आजचा हा एपिसोड आहे एकदम खास, कारण आज आहे प्रेम विश्वास आणि नात्यांचा सुंदर उत्सव. मी आहे आरजे दीपलक्ष्मी.
2: नमस्कार श्रोत्यांनो, मी आहे तुमचा सर्वांचा लाडका आरजे ओम. काय मग मंडळी, सगळे तयार आहात ना? घरात राख्यांची तयारी सुरूच असेल. मिठाई आली की नाही अजून? भावाचं गिफ्ट ठरलं की ते अजून बाकी आहे?
3: हाय एव्हरीवन, मी आहे पूर्वा. आजचा कार्यक्रम फक्त रक्षाबंधनावर नाही, तर आपल्या भारतीय संस्कृतीवर, आपल्या परंपरांवर आणि त्या सुंदर नात्यांवर आहे जी आयुष्यभर आपल्याला आधार देतात.
4: आणि मी आहे आरजे जानवी. भारतात अनेक देश फिरल्यासारखा अनुभव एका देशातच मिळतो. प्रत्येक राज्याची भाषा वेगळी, खाद्य संस्कृती वेगळी, पोशाख वेगळा, पण एक गोष्ट मात्र सगळीकडे सारखी आहे, सण म्हणजे एकत्र येण्याचं निमित्त.
5: नमस्कार, मी आहे तुमचा आवडता आरजे म्हणजे ऋषी. चला तर मग, चहा असेल, कॉफी असेल, ऑफिस मधला छोटासा ब्रेक असेल किंवा तुम्ही प्रवासात असाल, पुढचे काही मिनिटे आमच्या सोबत नक्की राहा, कारण आज आपण फक्त सणांबद्दल बोलणार नाही आहोत, तर त्या सणांमागच्या भावनांबद्दल बोलणार आहोत.
1: मित्रांनो, एक गोष्ट कधी लक्षात आली आहे का? भारतात वर्षाचे 12 महिने असले तरी सण मात्र मोजून संपत नाही.
2: अगदी खरं दीपलक्ष्मी, भारतात प्रत्येक महिन्यात काही ना काही सण असतोच. तो म्हणजे जानेवारीत मकर संक्रांत, मार्च मध्ये होळी, एप्रिल मध्ये गुढीपाडवा, ऑगस्ट मध्ये रक्षाबंधन, तसेच सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये गणेशोत्सव आणि नवरात्र, नोव्हेंबर मध्ये दिवाळी, आणि प्रत्येक सणाचं एक स्वतःच वेगळं सौंदर्य असतं.
3: हो ना. आणि मला सर्वात आवडणारी गोष्ट म्हणजे भारतीय सण फक्त धार्मिक नसतात, ते सामाजिक सुद्धा असतात आणि सगळ्यांना एकत्र आणणारे असतात.
4: पूर्वीच्या काळी मोबाईल नव्हते, व्हिडिओ कॉल नव्हते, सोशल मीडियाही नव्हता, पण सणांच्या निमित्ताने संपूर्ण कुटुंब एकत्र यायचं. आजही तीच परंपरा जपतोय ना ऋषी आपण?
5: नक्कीच जाणवी, पण माझ्यासाठी सण हा वेगळाच आहे. सण म्हणजे आईच्या हातचे लाडू, पुरणपोळी, श्रीखंड, मोदक आणि दुसऱ्या दिवशी डाएट यार.
1: खरं तर प्रत्येक भारतीय सण आपल्याला काहीतरी शिकवून जातो. दिवाळी शिकवते अंधारावर प्रकाशाचा विजय, होळी शिकवते वाईट विचार जाळून टाका, गणेशोत्सव शिकवतो एकता आणि समाज भावना.
2: बरोबर दीपलक्ष्मी, आणि रक्षाबंधन आपल्याला शिकवतं विश्वास, जबाबदारी, प्रेम आणि आयुष्यभर एकमेकांच्या पाठीशी उभं राहण्याची भावना.
3: आपण अनेकदा म्हणतो राखी बांधायची, पण त्या छोट्याशा धाग्यामागे किती मोठा अर्थ आहे हे आपण कधी विचार करतो का?
4: रक्षाबंधन 2 शब्दांपासून बनलं आहे. रक्षा म्हणजे संरक्षण आणि बंधन म्हणजे प्रेमाचं, विश्वासाचं आणि जबाबदारीचं नातं.
5: म्हणजे हा फक्त बहिणीने भावाच्या हातावर राखी बांधायचा दिवस नाही, तर मी तुझ्या पाठीमागे नेहमीच उभा आहे, मी तुझ्या सोबत आहे, हे एकमेकांना सांगण्याचा दिवस, हे एकमेकांना जाणून देण्याचा दिवस.
1: अगदी बरोबर. तसेच आपल्या शास्त्रांमध्येही रक्षासूत्राला खूप महत्व दिलं आहे. यज्ञ, पूजा किंवा शुभ कार्य सुरू करताना हाताला रक्षासूत्र बांधलं जातं, कारण ते शुभत्व, संरक्षण आणि सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक मानलं जातं.
2: बरोबर दीपलक्ष्मी, म्हणूनच राखी ही फक्त धागा नाही तर आपल्या विश्वासाची गाठ आहे.
3: रक्षाबंधनाशी संबंधित एक सुंदर कथा आपल्या पुराणांमध्ये सांगितली आहे. एकदा भगवान श्रीकृष्णांच्या बोटाला जखम झाली, रक्त वाहू लागलं आणि ते पाहून द्रौपदीने क्षणाचाही विचार न करता आपल्या साडीचा एक तुकडा फाडून त्यांच्या बोटाला बांधला.
4: त्या छोट्याशा प्रेमाच्या कृतीचं ऋण श्रीकृष्णांनी आयुष्यभर जपलं आणि महाभारतातील वस्त्रहरणाच्या प्रसंगी द्रौपदीच्या सन्मानाचं रक्षण केलं.
5: हो ना जानवी, ही कथा आपल्याला सांगते रक्षण हे फक्त शक्तीने होत नाही तर प्रेम, विश्वास आणि निस्वार्थ भावनेने सुद्धा होतं.
2: तुम्हाला सर्वांना माहित आहे का, आजचा दिवस आणखी एक सुंदर परंपरेशी जोडलेला आहे, ती म्हणजे नारळी पौर्णिमा.
3: विशेषतः कोकणपट्टीवर कोळी समाजासाठी हा दिवस खूप महत्वाचा असतो. पावसाळ्यानंतर समुद्रात पुन्हा मासेमारी सुरू करण्यापूर्वी समुद्र देवतेची पूजा केली जाते.
4: श्रीफळ म्हणजे नारळ अर्पण करून समुद्र शांत राहो, प्रवास सुरक्षित हो आणि भरपूर समृद्धी लाभो अशी प्रार्थना केली जाते.
5: म्हणूनच या दिवसाला नारळी पौर्णिमा म्हणतात. ही निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा आहे.
1: किती सुंदर योगायोग आहे ना. याच दिवशी एकीकडे राखीचं प्रेम आणि दुसरीकडे समुद्राबद्दलची कृतज्ञता, दोन्ही सण आपल्याला एकच गोष्ट शिकवतात, ज्यांनी आपल्याला आधार दिला त्यांचे आभार माना, नात्यांचा सन्मान करा आणि निसर्गाचाही आदर करा.
2: आजचा कार्यक्रम तर सुरुवातीलाच खूप सुंदर झाला, पण आता पुढे येणार आहे आपल्या कार्यक्रमाचा सर्वात धमाल भाग, लहानपणीच्या राखीच्या आठवणी, गिफ्टचं निगोशिएशन, भावंडांची भांडणं आणि भरपूर हशा.
3: त्यासाठी कुठेही जाऊ नका,
4: कारण आता सुरू होणार आहे आपल्या रक्षाबंधन स्पेशल सगळ्यात मजेदार भाग.
1: आतापर्यंत आपण जाणून घेतलं रक्षाबंधनाचं सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्व आणि नारळी पौर्णिमेची सुंदर परंपरा, पण आता वेळ आहे थोडी धमाल करण्याची.
2: हो तर श्रोत्यांनो, आता तुमची खरी परीक्षा. इथे असा कोण आहे ज्याने लहानपणी बहिणीला यंदा भारी गिफ्ट देतो असं सांगितलं आणि शेवटी चॉकलेट देऊन निभावून नेलं?
5: अरे ओम, मी तर त्याहूनही पुढे होतो. आधी बाबांकडून पैसे घ्यायचो, ते बहिणीला गिफ्ट म्हणून द्यायचो आणि स्वतःला वाटायचं, अरे वाह काय भारी प्लॅन आहे हो.
3: आणि बहिणींना काही कळत नाही असं वाटायचं का? आम्हाला सगळं कळायचं बरं.
4: हो ना, आम्ही आधीच कपाट तपासून ठेवायचो, गिफ्ट कुठे लपवलंय ते शोधण्यात आम्ही एक्सपर्ट होतो.
1: पण खरंच एक प्रश्न आहे, रक्षाबंधन म्हणजे गिफ्टचा सण आहे का?
2: माझ्या मते नाही दीपलक्ष्मी. गिफ्ट आनंद देत पण भावना कायम आठवणीत राहतात.
3: अगदी बरोबर. लहानपणी एखादं छोटस पेन, एक पुस्तक किंवा 10 रुपयांची नोट आज 1,00,000 रुपयांपेक्षा जास्त मौल्यवान वाटते.
5: हो ना पूर्वा, कारण त्या गिफ्ट मध्ये किंमत नव्हती तर आठवणी होत्या.
4: तुम्हा सगळ्यांना मी माझी एक मजेदार आठवण सांगते. एकदा राखी बांधल्यानंतर माझ्या भावाने मला गिफ्टच दिलं नाही, मग मी त्याच्या शाळेतल्या डब्यातील सगळी चॉकलेट संपवली.
2: आणि मग?
4: मग संध्याकाळी तो मला म्हणाला, ही घे तुझी चॉकलेट्स, आता माझी मला परत दे.
5: अरे आमच्याकडे तर वेगळंच होतं. राखी बांधून झाली की फोटो काढायचा, पण मी तर आधीच मिठावर तुटून पडायचो ना. प्रत्येक फोटो मध्ये माझ्या तोंडात लाडू असलाच पाहिजे.
1: चला श्रोत्यांनो, आता आम्हालाही तुमच्याकडून ऐकायचं आहे. जर आता तुमचे भावंड तुमच्या समोर असते तर त्याला किंवा तिला पहिलं वाक्य काय म्हणाला असता?
2: माझ्या मते थँक यू,
3: सॉरी,
4: माझं गिफ्ट कुठे आहे,
5: किंवा चल आधी सारखं पुन्हा भांडण करूया.
2: चला तर आता एक आपण झटपट गेम खेळणार आहोत. मी नाव घेईल आणि प्रत्येकाने आपल्या भावंडांचं वर्णन फक्त 3 शब्दात करायचं आहे. तयार?
3: येस.
2: पूर्वा?
3: काळजीवाहू, हट्टी आणि माझा कायमचा मित्र.
2: जान्हवी?
4: खूप चिडवणारा, खूप खोडकर पण माझा सुपर हिरो.
2: ऋषी तू काय सांगशील?
5: घरातली बॉस, सतत बोलणारी आणि माझी सर्वात मोठी सपोर्ट सिस्टीम.
2: दीपलक्ष्मी?
1: माझ्यासाठी विश्वास, आधार आणि आयुष्यभराची साथ.
3: आपल्या संस्कृतीत एक सुंदर गोष्ट आहे, फक्त रक्षाबंधन आलाच नाही, अनेक धार्मिक विधींमध्ये रक्षासूत्र बांधलं जातं.
4: हो अगदी बरोबर. मंदिरात पूजा झाल्यावर, यज्ञामध्ये, उपनयन संस्कारात गुरु शिष्याला, आई मुलाला, पुजारी भक्ताला रक्षासूत्र बांधतात.
5: नक्की जान्हवी, तर याचा अर्थ काय? ईश्वर तुझं रक्षण करो ही मंगल कामना.
1: आजचा दिवस फक्त रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा नाही, आज श्रावण पौर्णिमा देखील आहे. श्रावण महिना भगवान शिवांना प्रिय मानला जातो. या महिन्यात भक्त उपवास करतात, रुद्राभिषेक करतात, मंदिरात जातात आणि पौर्णिमेच्या दिवशी चंद्राचं विशेष महत्वही मानलं जातं.
2: म्हणून आजचा दिवस म्हणजे भक्ती निसर्ग आणि नाती या तिन्हींचा सुंदर संगम आहे बरं का.
3: मला एक गोष्ट खूप आवडते, आपले पूर्वज प्रत्येक सणातून निसर्गाशी जोडून ठेवायचे.
4: अगदी. वटपौर्णिमा, नागपंचमी, नारळी पौर्णिमा, तुळशी विवाह, प्रत्येक सणांमध्ये निसर्गाबद्दल आदर आहे.
5: हो ना जान्हवी, आज आपण पर्यावरण वाचवण्याबद्दल बोलतो, पण आपल्या संस्कृतीने हे आपल्याला 1,000 वर्षापूर्वी शिकवलेलं आहे, हे माहिती आहे सर्वांना.
1: हो, पण आज एक विनंती करू का? फक्त सोशल मीडियावर हॅपी रक्षाबंधन स्टेटस टाकू नका, थोडा वेळ काढा, भावंडांसोबत बसा, जुने फोटो अल्बम बघा, लहानपणीच्या आठवणींवर हसा, कारण मोठं झाल्यावर वेळ मिळतो पण ते बालपण परत मिळत नाही.
2: तर श्रोत्याहो, आपल्यामधले काही श्रोते असे असतील ज्यांचे भाऊ त्यांच्यापासून दूर राहत असतील, दुसऱ्या शहरात राहत असतील किंवा परदेशात,
3: त्यांच्यासाठी एकच संदेश, अंतर वाढलं म्हणून नातं कमी होत नाही. एक फोन, एक व्हिडिओ कॉल, एक मनापासूनचा संदेश इतकंच पुरेसं असतं.
4: आणि जर काही कारणामुळे बोलणं बंद असेल तर आजचा दिवस त्याच्याच साठी आहे. पहिलं पाऊल तुम्ही उचला, कधी कधी कसा आहेस हे दोन शब्द वर्षानुवर्षाची दरी मिटवतात.
5: वा यार जानवी, आजच्या या गप्पा खरंच मनाला भिडल्या. पण अजून कार्यक्रम संपलेला नाही बर का. आणखी आपण बोलणार आहोत आजच्या काळातील बदललेलं रक्षाबंधन, काही सुंदर संदेश आणि आपल्या श्रोत्यांसाठी मनापासून शुभेच्छा.
1: आजच्या या सुंदर प्रवासात आपण हसलो, जुन्या आठवणी जागवल्या, आपल्या संस्कृती बद्दल जाणून घेतलं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे नात्यांची खरी ताकद अनुभवली.
2: तुम्हा सर्वांना माहित आहे का, आजचा काळ खूप वेगाने बदलतोय. लोक वेगवेगळ्या शहरात राहत आहेत, परदेशात शिक्षण घेत आहेत, नोकरीसाठी घरापासून दूर जात आहेत. पण एक गोष्ट आपल्यामध्ये कधीही बदलणार नाही, ती म्हणजे आपल्या माणसांविषयीचं प्रेम.
3: पूर्वी राखी पोस्टाने जायची, आता कुरिअरने जाते. पूर्वी पत्र लिहिलं जायचं, आज व्हिडिओ कॉल केला जातो. पण त्या राखीत गुंफलेलं प्रेम आजही तितकंच जिवंत आहे.
4: मला एक गोष्ट खूप आवडते, आज रक्षाबंधनाचा अर्थ खूप व्यापक झाला आहे. हा सण फक्त भावाने बहिणीचं रक्षण करण्याचा नाही, तर एकमेकांचा सन्मान करण्याचा आहे.
5: अगदीच जानवी, आज भाऊ बहिणीला संरक्षणाचं वचन देतो आणि बहिणीही भावाच्या प्रत्येक संघर्षात त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहते. हे नातं समानतेचं आहे, आदराचं आहे आणि त्याहूनही अधिक विश्वासाचं आहे.
1: भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य काय आहे माहित आहे का? इथे प्रत्येक सण, प्रत्येक परंपरा, प्रत्येक विधी आपल्याला माणुसकी शिकवतो. रक्षाबंधन आपल्याला सांगतं, नाती जपा, माणसं जोडा आणि प्रेमाची वीण अधिक घट्ट करा.
2: तर श्रोत्यांनो, तुम्हालाही सांगतो आणि माझ्या सर्व सवंगडींनाही सांगतो, आज आपण नारळी पौर्णिमेबद्दल जाणून घेतलं. समुद्रावर उपजीविका करणाऱ्या आपल्या मच्छीमार बांधवांसाठी हा दिवस अत्यंत महत्वाचा असतो. ते समुद्राला नारळ अर्पण करून सुरक्षित प्रवास, भरपूर मासेमारी आणि सुख समृद्धीची प्रार्थना करतात.
3: ही परंपरा आपल्याला एक सुंदर संदेश देते, ज्यामुळे आपलं जीवन चालतं त्याच्या प्रति कृतज्ञ राहा, निसर्गाचा आदर करा, पाणी वाचवा, समुद्र स्वच्छ ठेवा आणि पर्यावरण जपा.
4: रक्षाबंधनाच्या दिवशी अनेक ठिकाणी रक्षासूत्र बांधताना हा मंत्र म्हटला जातो.
3: येन बद्धो बली राजा दानवेंद्रो महाबलह, तेनत्वा प्रतिबंधामी रक्षे माचल माचल.
4: याचाच अर्थ, ज्या रक्षासूत्राने महाबली राजा बळी यांचे रक्षण झाले, त्याच रक्षासूत्राने मी तुला बांधते. हे रक्षासूत्र, तू सदैव स्थिर राहा आणि रक्षण कर.
5: खरंच जाणू, किती सुंदर भावना आहे ना. एक साधा धागा, पण त्यामध्ये आशीर्वाद, प्रेम आणि विश्वास याने विणलेलं.
1: मित्रांनो, आज घरी गेल्यावर एक काम नक्की करा, तुमच्या भावंडाला, आई वडिलांना, आजी आजोबांना एकदा मनापासून सांगा, तुम्ही आहात म्हणून माझं आयुष्य सुंदर आहे. कदाचित हे शब्द त्यांनी कधी ऐकले नसतील.
3: महागड्या गिफ्ट पेक्षा एक मिठी जास्त मौल्यवान असते.
4: मोठ्या पार्टी पेक्षा कुटुंबासोबतचा एक तास जास्त सुंदर असतो.
5: नक्कीच जानवी, आणि सोशल मीडियावरील 100 पोस्ट पेक्षा मनापासून केलेला एक फोन जास्त आनंद देऊन जातो.
2: बरोबर ऋषी, तुम्हाला एक मी माझा विचार सांगतो. आज आपण रक्षाबंधन साजरं करतोय, उद्या पुन्हा आपल्या कामात व्यस्त होऊ. पण या राखीचा अर्थ फक्त एका दिवसापुरता ठेवू नका बर का. वर्षभर एकमेकांची काळजी घ्या, वेळ द्या आणि आपल्या नात्यांना जपा.
1: चला तर मग आता प्रत्येकाने आपल्या श्रोत्यांसाठी एक शुभेच्छा देऊया.
3: तुमच्या आयुष्यात प्रेम, आनंद आणि समाधान नेहमी फुलत राहो.
4: तुमच्या प्रत्येक नात्यात विश्वास आणि आपुलकी कायम वाढत राहो.
5: तुमच्या घरात हास्य, आरोग्य आणि सुखाच्या वातावरणाचा सदैव नांद.
2: माझ्या सर्व लाडक्या श्रोत्यांना माझ्याकडून काही खास शुभेच्छा. तुमच्या प्रत्येक स्वप्नाला यश लाभो आणि तुमच्या कुटुंबात नेहमी एकोपा राहो.
1: आणि प्रत्येक बहिणीच्या चेहऱ्यावरचं हसू, प्रत्येक भावाच्या डोळ्यातला अभिमान आणि प्रत्येक घरातलं प्रेम असं कायम फुलत राहो. मित्रांनो, आजच्या या रक्षाबंधन स्पेशल कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. राखीचा हा पवित्र धागा तुमच्या आयुष्यात प्रेम,
6: विश्वास, सौख्य, समृद्धी आणि नात्यांची ऊब घेऊन येऊ. नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, रक्षाबंधनाच्या मनपूर्वक शुभेच्छा.
1: मी आहे आरजे दीपलक्ष्मी.
2: मी आहे आरजे ओम.
3: मी आहे आरजे पूर्वा.
4: मी आहे तुमची लाडकी आरजे जानवी.
5: आणि मी आहे तुमचा आवडता आरजे म्हणजेच ऋषी.
6: हसत रहा, आनंदी रहा, आपल्या माणसांवर प्रेम करा आणि अशीच आमच्या सोबत जोडलेले रहा.

नमस्कार श्रोतेओ. आजीबाईचा बटवा या कार्यक्रमात आज आपण जाणून घेऊया रांजणवाडी या आजाराविषयी. पापणीतील रक्त दूषित होऊन पापणीमध्ये किंवा पापणीच्या कोपऱ्यांमध्ये साधारणत मुगाच्या आकाराची लालसर रंगाची केव्हा तरी खाज आणि आग होणारी जी पुटकुळी उठते तिला आपण रांजणवाडी किंवा आयुर्वेदानुसार अंजननामिका असंही म्हणतो. श्रोतेहो, याचे उपाय कोणते आहेत ते आपण जाणून घेऊया. या आजारामध्ये कधी कधी ताप आल्यासारखे होते आणि डोळ्याला खूप दाह होतो. या आजारात आपण उपाय कोणते केले पाहिजे ते आता जाणून घेऊया. रांजणवाडीचे उपाय दोन प्रकारे आहेत. श्रोतेहो, रांजणवाडी अपक्व असताना म्हणजेच पू न झालेली यावर उपाय कोणते आहेत ते आता सुरुवातीला आपण जाणून घेऊया. श्रोतेहो, एखादे फडके गरम करून त्या फडक्याने रांजणवाडीला शेक द्यावा. बरेच वेळा या उपायाने ती सुरुवातीलाच बसते. त्यानंतर लसूण जाळून तिची मिश्री त्या रांजणवेडीला लावावी. मिरे उगळून त्याचा लेप रांजणवेडीवर लावल्यास रांजणवेडी कमी होते. त्यानंतर रांजणवाडी परिपक्व झाल्यानंतर म्हणजेच त्यामध्ये पू झाल्याच्या नंतर आपण कोणते उपाय करायला पाहिजे आता ते आपण जाणून घेऊया. बरेच वेळा पू झाल्यावर ती आपोआपच फुटते आणि न फुटल्यास सुई थोडीशी गरम करून त्या ठिकाणी लावावी आणि नंतर हलक्या हाताने दाबून संपूर्ण पू काढून टाकावा. लघुमालिनी वसंत रस हा जो आहे याच्या दोन दोन गोळ्या सकाळ दुपार आणि रात्री घ्याव्यात. त्यानंतर आरोग्यवर्धिनी रस जो आहे त्याच्या दोन दोन गोळ्या सकाळी दुपारी किंवा रात्री घेतल्यास या आजारात आपल्याला बराच फरक जाणून येतो. श्रोतेहो, हे शक्य नसल्यास कांचनार गुगुळ जे आहे त्याच्या तीन तीन गोळ्या सकाळ दुपार संध्याकाळ किंवा रात्री घेतल्यास आपल्याला या आजारामध्ये बराच फरक जाणून घेऊया. तेव्हा पुन्हा भेट आपली आजीबाईचा बटवा या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत नमस्कार.